वंदन, या कार्यक्रमात आपण आज समावेशकता ह्याबद्दल पुन्हा एकदा, फक्त वेगळे विचार आहेत, वेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत, त्याबद्दल बोलतो आहोत. आणि आज आपल्या बरोबर आहे मी रश्मी आंबडेकर. एके ठिकाणी ह्या समावेशकतेबद्दल इतकं छान म्हटलं विचारवंतांनी की सहन करणं म्हणजे आपल्या बरोबर जी सगळी माणसं आहेत, ज्यांच्याबरोबर आपण काम करतोय किंवा ज्यांच्याबरोबर आपण एखाद्या समारंभात गेलोय, काहीही कुठलाही प्रसंग असेल, तर त्यांना सहन करणं म्हणजे मी गेलोय खरा, गेलीय खरी, पण काय आता जाऊन फक्त जाऊन यायचं, असं सहन करण्यापेक्षा जेव्हा कुठल्याही प्रकारची शंका किंवा प्रश्न मनात न आणता त्यांचा आपण स्वीकार करतो तेव्हा त्याला समावेशकता म्हणतात. किती छान आहे बघा, की सहन करण्यापेक्षा स्वीकार करणं म्हणजे खऱ्या अर्थाने समावेशकता, अगदी एका ओळीत सांगायचं तर. आणि ह्या गोष्टी ना, जेव्हा आपण आपल्याबरोबर एकटे असतो ना, स्वतःबरोबरच असतो जेव्हा, तेव्हा आपल्याला स्वतःबद्दलच्या ह्या गोष्टी कळायला लागतात अधिक चांगल्या प्रकारे, की अरे हो, ह्या मुद्द्यावर आपलं काम होणं थोडं गरजेचं आहे. आपण काय जातो तिथे, काही बोलत नाही कोणाशी, पण खरं तर त्या व्यक्ती आलेला आपल्याला आवडत नाहीत, ही तर फॅक्टच आहे. तर ती समावेशकता आहे की ठीक आहे, ती अशीच आहे, आता काय करणार त्याला, पण आपल्याबरोबर असणार आहे ती, आणि मग तिला प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी करून घेणं ही समावेशकता आहे. याचा विचार जेव्हा आपल्या मनात सुरू होतो तेव्हा हळूहळू आपल्याला गोष्टी क्लिअर होत जातात. आणि हे स्वतःबरोबर असणं किंवा स्वतः आपण कसे आहोत याबद्दल आपणच स्वतःचं प्रगती पुस्तक नको म्हणूया, पण आपणच स्वतःबद्दल लिहून काढणं मनातल्या मनात असो किंवा अगदी कागद पेन घेऊन, तर हे साध्य होण्यासाठी ध्यान किंवा मेडिटेशन, श्वासावर लक्ष केंद्रित करणं, स्वतःबरोबर वेळ घालवणं, खूप व्यापक गोष्टी आहेत ध्यान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा, त्याच्यामध्ये आपल्याला हे साध्य करायला मदत होऊ शकते किंवा त्या वाटेवर जायला मदत होऊ शकते.

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप यावर आपण वंदन या कार्यक्रमात भेटलो आहोत. आणि बरेच श्रोते मंडळी आपल्याला आज मेसेजेस करत आहेत. प्रशांत सावंत, आशा सोनावणे, त्यानंतर सोनल आणि शैलेंद्र मेंढेकर, प्रशांत कैकिणी, लक्ष्मण अत्रे, त्यानंतर सुमेधा परांजपे, मुकुंद पराशर, प्रशांत मराठे, ओमकार काटकर, रत्नाकर ढगे, खनिका भगत, रुपाली भगत यांचासुद्धा त्यांच्याबरोबरच मेसेज आहे. चंद्रशेखर मुळेकर, विठ्ठल कुलकर्णी, प्रभाकर आपटे यांनी मेसेज केलेला आहे. विकास आणि राजश्री कुलकर्णी, शिवाजी दळवी, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे भाग्यश्री पै ह्यांचा. श्रुती भावे यांनी आपल्याला मेसेज केलेला आहे. चैतन्य अत्रे, सुधीर दत्त मुणगेकर, हरिश्चंद्र पाटील, वैष्णवी खुटले, श्रीनिवास हिंगणे, दिलीप वाणी यांनीही आपल्याला मेसेज केलेला आहे. पूनम सोईटकर, सुरेश जेजूरकर यांचा मेसेज आहे. सुनीता उत्तुरकर, मिलिंद शेटे, एन एम पाटील, विवेक लोंढे, लक्ष्मी मडकईकर या सगळ्या मंडळींनी, संजय पाटील या सगळ्यांनी आत्ता मेसेजेस केलेले आहेत. एक गाणं आणि त्यानंतर आपले तलावांच्या काठी असलेली मंदिरं ही जी छोटीशी सिरीज आपण सुरू केलेली आहे त्याबद्दल थोडं सांगणार आहे. राजू कराळे यांचासुद्धा आपल्याला मेसेज आहे. बाळशिराम आणि योगिता जाधव,

आणि वंदन या कार्यक्रमात आपली जी नवीन सिरीज आपण सुरू केली आहे तलावाकाठचं एखादं मंदिर, तर आज आपण साताऱ्याला जाणार आहोत आणि अजिंक्य ताराच्या पायथ्याशी एक तलाव आहे ज्याला तिकडची मंडळी गेली अनेक वर्ष फुटका तलाव म्हणून संबोधतात किंवा त्याला ओळखलं जातंच फुटका तलाव म्हणून. आणि त्याच्या त्या तलावामध्ये असलेलं वरदविनायकाचं किंवा गणेशाचं मंदिर त्याच्याबद्दल आपण बोलतोय. मुळात फुटका तलाव हे नाव कुठून आलं तर त्याच्या बऱ्याच अशा वेगवेगळ्या त्याच्याबद्दलची माहिती बरीच वेगवेगळी आहे. एकतर अजिंक्य ताराच्या पायथ्याशी असल्यामुळे तिथे पाण्याचे जिवंत झरे त्या तलावात आहेत, त्या तलावातलं पाणी कधीच आटत नाही आणि त्याची लेवल मेंटेन राहावी म्हणजे ते पाणी सातत्याने भरत असतं आणि त्याचा थोडासा निचरा व्हावा आणि त्याची लेवल तशीच राहावी यासाठी त्याला कुठे कुठे असे छिद्र पाडलेत किंवा त्याला ते पाणी वाहून जाण्यासाठी सोय केली आहे, त्यामुळे पाण्याची लेवल तशीच राहते आणि तो असा फोडला आहे त्याच्यामुळे फुटका तलाव असं म्हणतात. ते जर आपण तिथे साताऱ्याची मंडळी जर असतील किंवा साताऱ्यात जाऊन काही जणांनी बघितलं असेल तर त्याची अशी छान बांधणी नाही आहे. एके ठिकाणी अशीही माहिती मिळते की तिकडचा दगड वाडा बांधण्यासाठी फोडला गेला, काढला गेला आणि मग तिथे पाण्याचे जिवंत झरे सापडले आणि मग ते पाणी तिथे साठायला लागलं आणि मग ते जमा होऊन पुन्हा एकदा तेच की ते लेवल मेंटेन करण्यासाठी ते फोडला गेला तो तलाव थोडा आणि त्याला फुटका तलाव असंही म्हणतात. बाराही महिने तिथे पाणी असतं आणि डाव्या बाजूच्या कोपऱ्यातून पाणी बाहेर पडून ते खेळतं राहावं यासाठी वाट केली आहे, त्याच्यावरनं हे नाव आलंय. तिकडचं गणपती हे मंदिर खूप जुनं आहे का तर नाही. आपण जर तुलना केली तर तसं हे मंदिर

मंदिर अलीकडचं आहे, पण काही काही देवळं अशी असतात की अलीकडची असली तरी फार पटकन लोकप्रिय होतात. एकतर त्याच्या स्थानामुळे आणि गणेश मूर्ती सुद्धा इतकी सुंदर आहे. पाषाणात, काळ्या पाषाणात, अखंड पाषाणामध्ये कोरलेली ही मूर्ती सगळ्यांनाच खूप आवडीची आहे. अजून त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूया, पण त्या अगोदर ही गीतं.

साताऱ्यामधला फुटका तलाव आणि त्या तलावामध्ये असलेलं हे गणेश मंदिर तुलनेने नवीन आहे. पण आधी काय करायचं माहितीये, या तलावामध्ये एका तराफ्यावर आपला जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा या तराफ्यावर गणपतीची स्थापना केली जायची. म्हणजे तलावात तराफा सोडला जायचा आणि मग तिकडे गणेशोत्सव साजरा केला जायचा. आजही मग कालांतराने सगळ्यांनी असं ठरवलं की आपण आता इकडे छानसं एक देऊळ बांधूया. आणि मी म्हटलं तसं की काळ्या पाषाणात, अखंड पाषाणात घडवलेली खूप सुंदर गणेश मूर्ती तिथे आहे. आणि अजूनही तराफ्यावर गणेशोत्सव साजरा होतोच. म्हणजे गणपतीचं मंदिर आहे तलावात, असं छान जायला रस्ता आहे तलावात आत थोडंसं जायला आणि मग आपण गणेशाचं दर्शन घेऊ शकतो. आणि तराफ्यावर गणेशोत्सव सुद्धा होतो. अशा पद्धतीने खूप वेगळ्या प्रकारचं एक मंदिर, अलीकडचं पण सगळ्यांना फार आवडणारं. म्हणजे साताऱ्यामध्ये गेल्यावर ज्या काही ठिकाणांना भेट दिली जाते, ऐतिहासिक वास्तू असतील, गड असतील, किल्ले असतील, त्याबरोबरीने ह्या मंदिराकडे सुद्धा किंवा या मंदिराला भेट देणं सुद्धा बऱ्याच जणांना खूप आवडतं. साताऱ्याचा फुटका तलाव प्राचीन अशा गोष्टी नाही, पण मी म्हटलं तसं की वेगवेगळ्या त्याच्याबद्दलची त्याची माहिती आहे आणि त्यातून तिथे उभारण्यात आलेलं अलीकडचं असं गणेश मंदिर. पण फुटका तलाव असं नाव कसं दिलंय ना, थोडंसं वेगळं आहे. पण त्याची लेवल मेंटेन करण्यासाठी एका बाजूला तो फोडला आहे आणि म्हणून तो फुटका तलाव. अशा कितीतरी छान छान गोष्टी आपण तिथे गेल्यानंतर अनुभवू शकतो आणि फारच सुंदर वातावरण आहे. आपल्यापैकी काही जणांनी नक्की ते देऊळ बघितलं असेल. बरेच मेसेजेस आलेत आणि अगदी आता जाता जाता ह्यानंतर वंदन कार्यक्रमात ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांच्याबद्दल मी अधिक सांगू शकणार नाही. शेवटचं आता मी मेसेजेस सांगणारे कोणाकोणाचा सहभाग होता, त्यानंतर गाणं आणि मग गाण्यानंतर बातम्या असतील हिंदीतल्या आणि मग आपण पुढल्या कार्यक्रमात भेटणार होतो. असं बरंच असणार आहे नंतर. बाळशीराम आणि योगिता जाधव, नित्यानंद पाटील, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे अनिल आणि रेखा काळे यांचा, राजाराम कोर, रत्नाकर सोहनी, सुनील बर्वे, संदेश मेळेकर, प्रताप जाधव, अजय काणे, नंदकुमार माहुरे, मधुसूदन आठवले, विनायक महाराज सानप यांचा मेसेज आहे, सुनंदा पाटील, त्यानंतर

प्रकाश सप्रे यांचा मेसेज आहे, रोहिणी बापट, सुरेश बावकर, कल्पना माइंडकर, त्याच्यानंतर सखाराम राशिनकर यांचा मेसेज आहे, त्याच्यानंतर अंजली पाटील, आपल्याला मेसेज आलेला आहे सरोज कुर्डुकर यांचा, अशोक जाधव, किरण नाईक, उदय मिस्त्री, मानसी देवळे पेठे यांचा, चंद्रशेखर पेठे यांचा मेसेज आहे, त्यानंतर विनायक धनेश्वर यांनी आपल्याला मेसेज केलेला आहे, अंधेरीहून अरुण घुगळे मेसेज पाठवत आहेत, आपल्याला मेसेज केला आहे मंगेश जोशी यांनी, गजानन पाटील, मानसी मोघे, हरिश्चंद्र पाटील, मंदा भगत या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. आणि आता मात्र मी इथेच थांबते, प्रयत्न करीन दोन गाणी ऐकवण्याचा, पण हे गाणं तर निश्चित आपण ऐकणार आहोत.

आणि बातम्यांच्या आधी सुरेश गांधी, अशोक करंबलकर, अमर पाटील, रघुनाथ खन्नूकर, त्यानंतर विजय खोत, अंकुर, रघुनाथ पाटील. आपल्याला मेसेज आहे अजय काणे यांचा, वर्षा भावार्थी, चंद्रशेखर भाटवडेकर, आबा पाटील, सी आर स्वामी या सगळ्या मंडळींनी अगदी जाता जाता आपल्याला मेसेजेस केलेले आहेत. 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल. आणि आता काही क्षणातच दिल्ली केंद्राहून दिल्या जाणाऱ्या हिंदी

0: sky. What's up in life? Man more calm. Ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical start. Real life bath. Cinema natak. Bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार. आत्ताच जर कोणी रेडिओ लावला असेल, सुप्रभात सगळ्यांना पुन्हा एकदा. आधीपासून 5 वाजल्यापासून आपले श्रोते आपल्याशी जोडलेले आहेतच आणि आता नव्याने काही त्यांनी रेडिओ लावला असेल, स्वागत सगळ्यांचं अतिशय मनापासून. आत्ता सुंदरशा गाण्याने सुरुवात करूया, त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज असणार आहे. काही दिनविशेष आहेत, बरेच आपल्या छोट्या छोट्या सिरीज आहेत, आजूबाजूला काय घडतंय त्या सगळ्याबद्दल रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात आपण मस्त गप्पा मारणार आहोत. तुमचा सहभाग नेहमीच असतो. छानचं गाणं आणि मग हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज.

आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकूया. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहिलं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथे 35 अंश

सेल्सियस, सांताक्रूज इथे सुद्धा 35 अंश सेल्सियस. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे झाली 30 अंश सेल्सियस, सांताक्रूज इथे 29 अंश सेल्सियस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही, सांताक्रूज इथे 79% आणि कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज असा आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहील आणि काही भागामध्ये उष्ण वातावरण राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली. काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरीसुद्धा पडण्याची शक्यता आहे, जेव्हा आपण अगदी रात्रीकडे सरकू तेव्हा किंवा पहाटेच्या वेळी. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानाची नोंद 35 अंश सेल्सियस आणि किमान तापमानाची नोंद 29 अंश सेल्सियस इतपत राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरपर्यंत कोणतीही सूचना अगर इशारा नाही. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासांमध्ये काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी किंवा काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली. आत्ताच आपण हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐकला.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95

0: 95 24 59 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलो आहोत आणि मस्त मस्त गाणी

छोटी छोटी मुलं आहेत ती सुद्धा शाळेत जाऊन थोड्या वेगळ्या प्रकारे ही गोष्ट सादर करतात. मला एक ना पटकन कुठला सिनेमा आठवला माहिती आहे, कथा हा सिनेमा आठवला. त्याच्या सुरुवातीला आजी आणि नातू, नातवाला आजी गोष्ट सांगत असते आणि ती या दोन प्राण्यांची ठरलेली गोष्ट सांगत असताना ती चुकून त्याचा शेवट बदलते आणि ती असं म्हणते की आजकालची परिस्थिती अशी झाली आहे की ससाच जिंकतो असंच आता म्हणावं लागेल. कथा, हा कथा या सिनेमाबद्दल आपण बोलतोय. पण मग नंतर गोष्ट पुढे घडत जाते आणि मग नातू म्हणतो नाही आई, आजी काहीही झालं, कितीही काळ बदलला तरी सुद्धा कासवच ही गोष्ट या गोष्टीमध्ये जिंकत राहणार आणि कासवच त्याच्या स्वभावामुळे जिंकत राहणार असंच असणार आहे. अशा पद्धतीने ते सगळं म्हणजे ती इन्स्पायर सुद्धा ससा आणि कासवाच्या गोष्टीवर झालेली आहे असं सुरुवातीला म्हटलंय. तर आज आपण थोडंसं कासवाबद्दल बोलणार आहोत कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप महत्त्वाचा दिवस आज साजरा होतोय किंवा पाळला जातोय. कोणता, हे गाण्यानंतर.

आणि ह्या पृथ्वीवर ह्या संपूर्ण वातावरणात इतके वेगवेगळे जीव राहत आहेत आणि त्यांचं अस्तित्व इतकं महत्त्वाचं असतं. आज आंतरराष्ट्रीय सागरी कासव दिवस आहे, स्पेसिफिकली सागरी कासव दिवस. आणि त्यांचा अर्थातच त्यांची संख्या अजून वाढावी किंवा त्यांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये, जो झालाय ऑलरेडी, पण त्याच्यावर आपण काय संवर्धनाचं काम करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार जागतिक स्तरावर करण्यासाठी आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय सागरी कासव दिवस म्हणून पाळण्यात येतो, साजरा केला जातो आपण म्हणू शकतो. आणि ज्यांनी म्हणजे ह्या सागरी कासवांचा अभ्यास ज्यांनी केला ते डॉक्टर आर्ची कार यांचा जन्मदिन असतो आज, आणि म्हणून आजचा दिवस तो त्याच्यासाठी निश्चित केलेला आहे. मुळात कास

विश्वाबद्दल जेव्हा आपण माहिती गोळा करतो तेव्हा इतकी सॉलिड माहिती आहे की कोट्यवधी वर्षांपासून कासवांचं अस्तित्व पृथ्वीवर आहे, म्हणजे कोट्यवधी वर्ष. आणि आपल्याला तर अशीही काही कासव वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून किंवा पुस्तकांच्या माध्यमातून जिथे जिथे माहितीचा स्रोत उपलब्ध आहे तिथे आपल्याला समजतं की 100+ जास्त वर्ष जगलेली कासवसुद्धा पृथ्वीवर आहेत. तर कोट्यवधी वर्षापासून हा जीव अस्तित्वात आहे, आयुष्य जगतोय त्याचं. आणि किती बघा नैसर्गिक क्षमता किती असावी की जेव्हा मादीला अंडं घालायचं असतं किंवा अंडी घालण्यासाठी जेव्हा ती मोठी होते तेव्हा ती हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्वतःचा जन्म ज्या किनाऱ्यावर झालेला आहे त्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी परत येते. काय म्हणजे कमाल ही क्षमता असेल, म्हणजे काय अचूक दिशा शोधण्याची त्यांची ही जी कॅपॅसिटी आहे ती खरंच थक्क करण्यासारखी आहे. अजूनही बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की वाव, म्हणजे काय क्षमता आहेत या कासवामध्ये. मी सगळ्या सांगणार नाही, आज आपण एक छोटंसं एक्सरसाइज करूया आपल्या स्वतःसाठी की कासवाबद्दल आपल्याला अजून काय काय माहिती मिळतीय दिवसभरामध्ये आणि काय त्याच्यामध्ये आपल्याला भारावून टाकणाऱ्या गोष्टी आहेत त्याबद्दल आज आपण अधिकाधिक वाचूया, स्वतःबद्दल म्हणजे स्वतःमध्ये जागृती निर्माण करूया आणि मग आपण याचा विचार करू शकतो की असे दिवस मुळात का ठरवले गेलेत. अजून आता का असा हा दिवस ठरवला गेला तर आता धोका निर्माण व्हायला लागला कालांतराने. आणि प्रमुख धोके कोणते आहेत तर प्लास्टिक आणि रासायनिक प्रदूषण जे समुद्रामध्ये होतं आहे, किंवा मासेमारीच्या जाळ्यात अडकणं असेल, किंवा किनाऱ्यांवर जे वेगवेगळ्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन होतं आहे, किंवा हवामानातले जे बदल आहेत ह्याच्यामुळे ह्यांच्या अस्तित्वावर आता धोका निर्माण किंवा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यांच्या अस्तित्वावर प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. आणि त्यासाठी आपण काय करू शकतो आणि कशा पद्धतीने वागू शकतो जेणेकरून त्यांचं अस्तित्व राहील. बघा, कोट्यवधी वर्ष आधीपासून म्हणजे आपल्या कितीतरी आधीपासून ते अस्तित्वात आहेत आणि नंतरही राहणार आहेत, फक्त त्यांचं आयुष्य सुकर अजून व्हावं किंवा छान व्हावं ह्यासाठी आपण काय करू शकतो. कारण कचरा, प्लास्टिक, प्रदूषण हे आपण करतोय, त्यामुळे त्यासाठी आपण काय करू शकतो ही आपली जबाबदारी आहे. आज आंतरराष्ट्रीय सागरी कासव दिवस साजरा होत असताना आपल्या जबाबदाऱ्या कुठेही पर्यटनाच्या निमित्ताने समुद्रकिनारी गेल्यानंतर आपण कसं वागतो ह्याचा जरी सारासार विचार केला तरी तिथे राहणारी जी जीवसृष्टी आहे, कारण यांचा मोठा सहभाग हे समुद्री वनस्पती वाचवणं किंवा एकंदरीत ती परिसंस्था चांगली ठेवणं ह्यासाठी प्रचंड होतो, त्याची प्रचंड मदत होते, त्यामुळे आपण त्यात भर घालूया त्या मदतीमध्ये. असं प्रश्नचिन्ह आपल्यामुळे कोणाच्या अस्तित्वावर निर्माण व्हायला नको ह्याची खबरदारी आपणच घ्यायला हवी.

व्यावसायिक विराम घेण्या अगोदर अमर पाटील, भूषण दळवी, निलांबरी कुलकर्णी, रेवती सरनाईक, अरुण गावकर, रवींद्र सरनाईक, रजनीकांत पाटील, त्यानंतर आपल्याला मेसेज केलेला आहे देवदत्त दिवेकर यांनी, विजय जोशी, दिनेश महाजन, आपल्याला संदेश मेळेकर यांचा मेसेज आहे, चित्रा मांडके, मंगेश म्हात्रे, त्यानंतर आपल्याला नम्रता सावंत यांनी मेसेज केलेला आहे, आर्यन सोमवंशी, ईश्वरदास शेट्टी, सुहास सरवटे, त्यानंतर सुनंदा पाटील यांचा मेसेज आहे, जयेश भास्कर ननावरे, चित्रा कर्वे यांनी आत्तापर्यंत कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे मेसेजेसच्या माध्यमातून. अजूनही बरंच आपण बोलणार आहोत, बऱ्याच गप्पा मारणार आहोत वेगवेगळ्या विषयांवर, पण मी म्हटलं तसं की कासवाची माहिती किंवा कासवाबद्दल थक्क करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आज आपण वाचून ती माहिती गोळा करणार आहोत. आणि आपल्या आजूबाजूला जर लहान आपली दोस्त मंडळी असतील तर त्यांच्याबरोबर हे सगळं डिस्कस करायला काहीच हरकत नाही, नाही का? तर ते मात्र आपण जरूर करूया. व्यावसायिक विराम, गाणं आणि मग पुढल्या विषयांकडे.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

हा आवाज जेव्हा पण ऐकतो तेव्हा त्याचं वर्णन मखमली आणि तितकाच भारदस्त असंच करायला लागतं, नाही का? हेमंत कुमार अर्थात हेमंत कुमार यांचा आवाज म्हटल्यानंतर, हेमंत मुखोपाध्याय यांचा आवाज हा असा ऐकल्यानंतर तो असा पूर्ण आपल्याला त्या गाण्याचा अनुभव दिल्याशिवाय राहत नाही. आज त्यांचा जन्मदिन आहे आणि म्हणून आपण त्यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत, त्यांच्या गाण्यांबद्दल छानसं बोलणार आहोत. म्हणजे असंही त्यांच्या आवाजाबद्दल व्हॉइस ऑफ गॉड असं सुद्धा म्हटलं जायचं त्यांच्या आवाजाबद्दल. आणि कोलकात्यामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून मग त्यांनी असं ठरवलं की नाही, आपल्याला आता पूर्ण वेळ गाण्यावरच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, गाण्याकडेच लक्ष द्यायचं आहे. आणि फक्त बंगाली किंवा हिंदी नव्हे तर इतर भाषांमध्ये सुद्धा हजारो गाणी त्यांनी गायलेली आहेत. आणि कितीतरी गाणी अशी आहेत की जी आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे या गाण्यासाठी हाच आवाज असायला हवा होता. मग त्यांनी फक्त रोमॅन्टिक गाणी गायली का? तर नाही, त्याबरोबरीने त्यांनी देशभक्तीपर गीतं गायली आहेत, स्फूर्तीदायक गाणीही तितक्याच ताकदीने त्यांनी गायली. आणि मराठीमधली त्यांची गाणी मी ऐकवणार आहे आपल्याला, तर ती ऐकत असताना तर म्हणजे एकदम त्या नायकासाठीच ती बनलेली आहेत असं आपल्याला वाटत राहतं. लता दिदींनी असं म्हटलंय की हेमंतदा जेव्हा गातात तेव्हा असं कोणीतरी मंदिरामध्ये एखादे साधू महाराज गात आहेत की काय असं आपल्याला भास होतो, असं त्यांच्या गाण्याबद्दल सांगितलं जातं. अत्यंत हळुवारपणे आणि माधुर्याने एखादं गीत सादर करणं ही त्यांची खासियत होती. आणि शांत आणि भावपूर्ण आवाज, कुठेही आवाजाचा अवाजवी वापर करायचा नाही किंवा उगाचच आवाजाचा थ्रो ज्याला आपण म्हणतो ना की ऐकणाऱ्याला असं वाटेल की गायक ओरडतोय की काय असं कुठेही वाटणार नाही, अशा पद्धतीने संयत, भारदस्त, शांत, मधुर पण तितक्याच भावना उलगडून दाखवणारा असा आवाज म्हणजे हेमंतांचा आवाज. हेमंता जेव्हा गातात तेव्हा ते गाणं पूर्णपणे आपल्यापर्यंत पोहोचतं हा आपल्यापैकी प्रत्येकाचाच अनुभव असेल. एक नैसर्गिक वजन त्यांच्या आवाजामध्ये आपल्याला जाणवतं आणि ऐक

साताऱ्याला तो आवाज नेहमीच मंत्रमुग्ध करत असतो. आज त्यांचा जन्मदिन आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल थोडंसं बोलत असताना दोन गीतं ऐकवते आणि मग आपल्या पुढल्या विषयाकडे जाऊया.

श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलो आहोत. आणि आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबडेकर, आपल्याला कमलाकर शेळके, किरण मधुलता आणि सोनाली चेवलकर, चंदा सानप, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे, त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलेलं, सुभाष चव्हाण यांचा मेसेज आलेला आहे, रवींद्र कुडाळकर यांनी मेसेज केला आहे, मिलेश श्रेय आर्य राऊत या सगळ्यांचा मेसेज आलेला आहे, आपल्याला मेसेज केला आहे. प्लीज तुम्ही तुमचं नाव सांगत जा. राजू वारे यांनी मेसेज केलेला आहे.

हे तुषार कर्णिक यांनी मेसेज केला आहे. जितेंद्र देशपांडे आपल्याला, बाकी सगळे जे श्रोते आहेत त्या सगळ्यांनी आधी सहभाग नोंदवला होता. नव्याने जे सहभागी झालेत त्यांच्याबद्दल मी सांगते. अनिल कर्डे यांचा मेसेज आहे. सूर्यकांत कुंभार यांनी मेसेज केलेला आहे आपल्याला. राहुल शिंदे, अंजली तारे, बंडुकाका जोशी, प्रशांत नाईक यांनी सांगितलं की पावसाची गाणी लावा म्हणजे पाऊस येईल येईल येईल. काही ठिकाणी थोडा थोडा यायला सुरुवात झाली आहे, आपल्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचेल. के राघव कुमार, भास्कर सोनवले यांचा मेसेज आहे आपल्याला. आणि वीणा नाडकर्णी यांनी मेसेज केलेला आहे. नीलम खोत, प्रवीण बहाडकर, भरत सुगदरे या सगळ्यांनी मेसेजेस केलेले आहेत. आणि हेमंतदांच्या आवाजाबद्दल खरंच आहे, म्हणजे एका श्रोत्यांनी असंही सांगितलं की जणू काही ते गाण्याच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतात की काय असं वाटतं. म्हणजे घेऊन महुरता आजत आहे, तर महुराचा जो उच्चार त्यांनी केला आहे आणि ती कृती संपूर्ण त्यांनी जी सांगितली आहे ते असं वाटतं की खरंच, म्हणजे खरंच संवाद साधतात आपल्याशी असंच आपल्याला वाटत राहतं. गाणं ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपली जी छोटीशी सिरीज आहे की जगभरात वेगवेगळ्या गोष्टींचं स्वागत कसं केलं जातं, तर आज आपण कोणाचं स्वागत करणार आहोत किंवा जगभरात कोणाचं स्वागत कशा पद्धतीने करतोय त्याच्यामध्ये आज कशाविषयी बोलणार आहोत या गाण्यानंतर.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो? त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

तर स्वागत सीरीज मध्ये आज आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती नवीन कामासाठी जाते किंवा जॉबसाठी जेव्हा नव्याने जाते तेव्हा पहिल्या दिवशी तिचं स्वागत कशा पद्धतीने केलं जातं. आता ही गोष्ट इतकी वैविध्यपूर्ण आहे ना, म्हणजे जगातले काही काही देश आणि त्यांची संस्कृती मुळात काय सांगते किंवा कामाची संस्कृती काय सांगते, वर्क कल्चर ज्याला आपण म्हणतो, त्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे आशियाई देश जर आपण बघितले काही तर तिथे थोडंसं एक प्राधान्यक्रम असतो त्याच्यानुसार, किंवा कोण ज्येष्ठ आहे त्यानुसार, किंवा एकत्रित काम करायचं आहे का, कशी कंपनी आहे त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण तरी सुद्धा जपान वगैरे सारख्या देशांमध्ये जर एखादी व्यक्ती नव्याने कामाचा पहिला दिवस असेल तर त्या दिवशी एक मोठा समारंभ असतो आणि सगळ्या नवीन कर्मचाऱ्यांना कंपनीची मूल्य शिकवली जातात, त्यांच्यासाठी एक छानसं जेवण सुद्धा असतं आणि अशा पद्धतीने त्यांना स्वीकारलं जातं नव्या नोकरीमध्ये. युरोपमध्ये बऱ्याच देशांमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे वर्क लाईफ बॅलन्स साधण्यावर बराच मोठा भर दिला जातो आणि पहिल्या दिवशी कुठल्याही पद्धतीने, म्हणजे असं हा ज्येष्ठ आहे किंवा हा अशा पद्धतीने वागायचं असं कुठल्याही प्रकारचा फरक न ठेवता, वरिष्ठ आणि आपल्या हाताखालचे असा फरक न ठेवता सगळ्यांशी समानतेनं वागलं जातं. आणि नवीन कर्मचाऱ्याला कंपनी त्या कंपनीची सवय व्हावी म्हणून, किंवा तो समजा जर बाहेरच्या शहरातनं आला असेल तर त्याच्यासाठी ना एक मित्र ज्याला म्हणतो बडी, त्याची नेमणूक केली जाते जो त्याला कंपनीची सुद्धा माहिती देतो आणि काही दिवस त्याला त्या शहराबद्दल सुद्धा वेगळी माहिती देत राहतो. मध्य पूर्वेमध्ये आपण जर गेलो तर वेलकम लंच असतं. बऱ्याच देशांमध्ये वेलकम लंच दिलं जातं किंवा ऑफिसचं काही जर किट असेल ज्याच्यामध्ये डायरी आहे, बॅग्स आहेत वगैरे, या सगळ्या गोष्टींचा समावेश असलेली बॅग दिली जाते. आणि डिनर म्हणा, लंच म्हणा, एकत्र जाऊन कुठेतरी कॉफी पिणं म्हणा, या सगळ्या गोष्टी आवर्जून केल्या जातात. काही ठिकाणी अजून वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने स्वागत होतं, ते कसं गाण्यानंतर आपण त्याच्याबद्दल बोलूया.

स्वागत सीरीज मध्ये नवीन जो कर्मचारी किंवा नवीन व्यक्ती जेव्हा ऑफिस मध्ये कामासाठी येते तेव्हा तिचं स्वागत जगभरात कसं वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं त्याच्याबद्दल आपण बोलत असताना, जर फ्रान्स मध्ये आपण गेलो नोकरीसाठी किंवा कामासाठी तर तिथे तुम्हाला क्रोझॉन दिलं जातं, क्रोझॉन सकाळी, आणि छान कॉफी देऊन आपलं स्वागत केलं जातं आणि थोडंसं चिल वातावरण असतं की लगेच पहिल्या दिवशी खूप लोड नको कामाचा, ह्याचं एक काळजी घेतली जाते. त्याच्यानंतर सिंगापूरमध्ये खूप छान पद्धत आहे. सिंगापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणहून मंडळी कामाला आलेली असतात आणि मग पहिल्या दिवशी जेव्हा नवीन कर्मचारी येतो तेव्हा त्याच्या स्वागतासाठी मल्टीकल्चरल लंच ठेवलं जातं. म्हणजे विविध संस्कृतीचे लोक तिकडे राहत असल्यामुळे नवीन व्यक्तीला चायनीज, मलाय, भारतीय पद्धतीचं रेस्टॉरंट अशा ठिकाणी जाऊन त्याला काय आवडतंय किंवा कशा पद्धतीने त्याला त्याची आवड निवड जपण्यासाठी पहिल्या दिवशी मस्त एक लंच दिलं जातं. न्यूझीलंडमध्ये जर आपण गेलो ना तर तिथे माओरी ही जी संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार काही सादरीकरण केलं जातं किंवा त्या पद्धतीची गाणी गायली जातात, भाषण केलं जातं. आणि तिकडची जी संस्कृती आहे, हे सगळ्याच कंपनीजमध्ये होतं असं नाही पण बऱ्याचशा कंपनीजमध्ये, की एकमेकांना नाक टेकवून आदर जो व्यक्त केला जातो समोर येऊन, तर ते तिथे काही कंपनीजमध्ये आवर्जून केलं जातं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने नवीन जे न्यूली जॉईंड असतात त्या कर्मचाऱ्यांचं स्वागत जगभरात केलं जातं. ही स्वागत सिरीज तुम्हाला कशी वाटते नव्याने सुरू केलेली मला जरूर सांगा. आपल्याला श्रीप्रकाश वाघ, श्रावणी आणि इरा भगत, दत्तात्रय आडत, नरेंद्र जाधव, त्यानंतर शिरीष कळसकर, आपल्याला श्रीकांत पाटणकर यांचा मेसेज आला आहे, नंदकुमार पाटील, गायत्री वैशंपायन, माधव वाघ, मंजिरी पाटील, त्यानंतर श्रीकृष्ण भोगले यांनी मेसेज केला आहे, नरेंद्र सामंत, सुनील आणि स्वप्नाली जोशी, प्रमोद चिंचोलकर, शलाका जोशी, प्रमोद देशमुख आपल्याला मेसेज केला, ईश्वरदास शेट्टी यांनी. हे गाणं आणि हे गाणं जेव्हा संपेल तेव्हा प्रादेशिक बातमीपत्र असेल पुणे केंद्राहून दिलं जाणार, ते आपण ऐकणार आहोत आणि मग आपली पुन्हा भेट होणारच आहे. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण भेटलो आहोत.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधील एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हियनमध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकांचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला

0: दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये हा निर्णय करण्यात आला. 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचं तसंच पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी निर्णयांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील 202 चित्रपट दाखवण्यात येतील. यावर्षी या महोत्सवात मराठी चित्रपट आणि एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभाग सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित करण्यात आली असून त्यात 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान देण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातल्या इतर सर्व विभागातल्या शाळा काल पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं फुलून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ तसंच पेढे देऊन स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या शाळा प्रवेशोत्सवाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी प्रवेशोत्सवात भाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार आणि कौशल्ये आत्मसात करावीत असं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ इथल्या PM श्री प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या शाळेतल्या एका

0: विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत देखील घेतली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या

0: पालिका शाळा क्रमांक 23 मध्ये आठवणी जागवल्या, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या तोरणमाळच्या दुर्गम भागातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तुळजापूरमध्ये नगर परिषदेच्या 2 क्रमांकांच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचे फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, सातारा, धाराशिव इथं देखील विविध मान्यवरांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव, पुणे.
1: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं केलेली सामान्य बस सेवांवरची हंगामी 10% भाडेवाढ अजून 1 महिना म्हणजे 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे दरवाढीची मुदत वाढवल्याचं महामंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलं. दररोज 1000 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास आणि वैध ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भाविकांना पास उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार. सुंदरशा गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि त्यानंतर लगेचच आनंदी राहण्यासाठी आपण कुठली एक गोष्ट अशी आहे जी पटकन आपल्याला छान वाटेल आणि मूड आपला बेस्ट होईल ह्याच्यासाठी करू शकतो त्याबद्दल बोलणार आहोत या गाण्यानंतर लगेच.

आणि आनंदी राहण्यासाठी पटकन आपण काय करू शकतो. बऱ्याचदा असं होतं की कंटाळा आलेला आहे की काय, किंवा बोर झालंय, किंवा काही काही वेळेला ना असं होतं म्हणजे आजूबाजूच्या वातावरणामुळे ना काही मोटिवेशनच राहत नाही. असं सुद्धा होतं की काहीतरी नवीन करावं, सुंदर काहीतरी करावं असं वाटतच नाही आणि मग त्याने कंटाळा आलेला असतो. असं कुठल्याही कारणाने कंटाळा येतो. आज हा जो तिसरा प्रकार मी सांगितला ना की काही मोटिवेशनच वाटत नाही, करावं असं वाटत नाही, त्यावर त्या कंटाळ्यावर काहीतरी पटकन उपाय काय शोधता येईल त्याकडे आज आपण त्याच्यावर थोडंसं बोलणार आहोत. सगळ्यात आधी आपण नेहमीसारखं आपल्याला कुठलीही वस्तू वगैरे लागत नाही ह्याच्यासाठी, फक्त आपलं इमॅजिनेशन आणि डोळे बंद करायचे आहेत. 15 ते 30 सेकंदाचा हा सगळा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये अशी एखादी आपली आवडती व्यक्ती, मग ती कोणीही असेल, आपले नातेवाईक असतील, एखादी सेलिब्रिटी असेल ज्यांना आपण आदर्श मानतो, त्यांच्यापैकी कोणीतरी असेल, आत्ता आपल्याबरोबर उपस्थित असतील, आत्ता शरीररूपाने आपल्याबरोबर नसतील, अशी कुठलीही एक व्यक्ती अत्यंत प्रसन्नपणे हसत आपल्या शेजारी उभी आहे आणि आपल्याला असं म्हणते की शाब्बास, तू काय मस्त काम करतोयस हे, किंवा शाब्बास, तू हे काम किती छान करतीयस, अशी आपल्याला शाबासकी देतोय चक्क पाठीवर थाप देऊन. मग ती वयाने लहान असो मोठी असो, संवाद कसा साधला जातो ह्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, पण आपल्याला अशी शाबासकी देणारं कोणीतरी जेव्हा असेल शेजारी, आपल्या कल्पनेत आज आपण आणूया की बघा कसं वाटतंय की कोणीतरी खूप प्रेमाने आपल्याला मोटिवेट करतंय की शाब्बास, तू जे काम करतेस किंवा करतोयस हे किती छान आहे, असंच छान काहीतरी करत राहा. हे ते छान हसत हसत आपल्याला सांगतात, आपल्या पाठीवर हात ठेवतात आणि आपल्याला पण मग त्यातून काहीतरी मिळतंय, मोटिवेशन मिळतंय जे त्या क्षणाला मिसिंग आहे. बघा हा उपाय करून जर असं कधी वाटलं तर, आणि कसं वाटलं किंवा हे ऐकल्यानंतर मुळात कसं वाटलं ते मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. एक छानसं गाणं आणि त्याच्यानंतर व्यावसायिक विराम घेणार आहोत.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
0: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

0: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: असे खूप छान छान कार्यक्रम आपल्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर होत असतात आणि त्या सगळ्याच कार्यक्रमांना आपले श्रोते खूप छान भरभरून प्रतिसाद देतात. आपली मालिकासुद्धा 7:45 आपण ऐकणार आहोत, अज्ञात मुंबई, तीसुद्धा खूप छान सुरू आहे, त्यालासुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय. कसा वाटतोय तोही कार्यक्रम आम्हाला जरूर सांगत जा वेळोवेळी. अस्मिता, आदित्य, शीतल, गणेश, भुजबळ, दळवी, मोहन, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे प्रमोद चिंचोलकर यांचा, यांनी नाव नाही सांगितलेलं, गणेश साळे यांचा मेसेज आहे. आधीपासून जे श्रोते जोडले गेलेत ते तर मेसेजेस पाठवत आहेतच. अभय यांचा मेसेज आहे. श्रीकांत फणसळकर मालवणहून सुधीर कांदळगावकर यांनी मेसेज केलेला आहे. मंगेश जोशी, प्रमोद कारखानीस, सोनाली राणे यांनी मेसेज केलेला आहे. प्रणव शिंदे यांचा मेसेज आहे. बाकी सगळे श्रोते आपल्याशी आधीपासून जोडलेले आहेतच आणि बरेच जण ह्या आपल्या आनंदी राहण्याबद्दल सुद्धा खूप छान छान गोष्टी सांगतात. एकच गोष्ट सांगायची आता ही मालिका सुरू आपण ऐकणार आहोत त्याच्या आधी, की जेव्हा आपण एकमेकांना कोणताही मेसेज फॉरवर्ड करतो किंवा एखादा व्हिडिओ फॉरवर्ड करतो तेव्हा त्यातून सुद्धा काहीतरी छान आपल्याला घेण्यासारखं असेल किंवा आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं असेल असं काहीतरी पाठवूया. म्हणजे अलीकडे एक व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये ॲनिमेशन होतं सगळं, की एक शाळेत गेलेला मुलगा उत्साहाने मधली सुट्टी होते म्हणून डबा उघडतो तर त्याच्या डब्यामध्ये काहीच नसतं, तो रिकामा असतो, पण असं बळबळ हसत की कसं सांगायचं माझ्या डब्यात काहीच नाहीये असं म्हणून तो बाहेर निघून जातो, डबा तिथेच ठेवलेला असतो आणि मग त्याच्या वर्गातली इतर मुलं त्यांच्याकडचा खाऊ, मग ॲपल असेल, पोळी असेल, जे काही असेल ते त्याच्या डब्यामध्ये आणून ठेवतात आणि त्याचा डबा पूर्ण भरून जातो आणि तो मुलगा जेव्हा बाहेरून येतो अत्यंत उदास होऊन आणि भरलेला डबा बघतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि मग सगळी मुलं एकत्र येऊन दंगा करतात आणि खूप छान ती मधली सुट्टी घालवतात. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला पण इतकं छान वाटतं. असे व्हिडिओज, असे सुंदर सुंदर व्हिडिओज जर आपण फॉरवर्ड केले तर आपला दिवस अधिक चांगला जाण्याची शक्यता वाढते, नाही का? हे गाणं आणि त्याच्यानंतर

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणीच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: इंग्लंडमधल्या प्लॅट ब्रदर्स कंपनीशी आवश्यक ते करार मदार केल्यानंतर सन 1851 मध्ये कावसजींनी आपल्या संभाव्य कापड गिरणीचं माहितीपत्रक वितरित केलं आणि ते गिरणीसाठी योग्य जागा शोधण्याच्या मोहिमेवर निघाले. खूप शोधानंतर त्यांनी आपल्या आणि मुंबईतल्याही पहिल्या वहिल्या गिरणीसाठी जागा निवडली, ती ताडदेवची.
2: कावसजींनी गिरणीसाठी ताडदेवची निवड फार विचारपूर्वक केली होती. एकतर ही जागा तेव्हा तशी बऱ्यापैकी मोकळी होती. याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं कारण होतं ते इथून जवळच असलेला कुलाब्याचा मोठा कापूस बाजार किंवा कॉटन एक्सचेंज. कुलाबा कॉजवेचं बांधकामही तेव्हा नुकतंच पूर्ण झालं होतं, त्यामुळे आत्ताच्या हॉर्निमन सर्कलच्या जागी असलेला कापसाचा बाजार कॉटन ग्रीन सन 1844 मध्ये कुलाब्याला हलवण्यात आला होता. गिरणीसाठी लागणाऱ्या कापसाचा मुबलक पुरवठा इथून सहज होण्याजोगा होता. गिरणीच्या बॉयलरसाठी लागणारा कोळसा इथून जवळच असलेल्या मुंबईच्या अनेक बंदरांवर उतरत होता, त्यामुळं तोही सहज मिळण्याजोगा होता.
1: शिवाय ताडदेवला लागूनच असलेल्या गिरगाव चौपाटीवर असलेल्या लकडी बंदरवर गिरणीसाठी लागणारा

0: लाकूडही उपलब्ध होतं. ताडदेवपासून जवळ असलेल्या फोर्ट किंवा गिरगाव ते भायखळा पट्ट्यात गिरणीत काम करण्यासाठी लागणारं मनुष्यबळही उपलब्ध होतं. गिरणी चालवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक ताडदेवपासून जवळ होते. स्वतः कावसजींचं निवासस्थान ताडदेवला लागून असलेल्या कंबाला हिलवर होतं, त्यामुळे त्यांना गिरणीवर लक्ष ठेवणंही सोपं जाणार होतं.
1: अशा प्रकारे एकदा जागा नक्की झाल्यावर प्लॅट ब्रदर्सनी इंग्लंडहून 20,000 स्पिंडल्स म्हणजे टकळ्या किंवा चाती सामावून घेता येतील एवढ्या इमारतीचे आराखडे तयार केले. ते बरोबर घेऊन इंग्लंडातल्या लँकेशायर इथला पीटर रश्किन हा गिरणी उभारणीतला तज्ज्ञ मुंबईत आला. पीटर रश्किन हा मुंबईतला गिरणी उद्योग उभारण्यासाठी आलेला सर्वात पहिला ब्रिटिश माणूस.
0: सन 1852 मध्ये गिरणीचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला आणि पीटर रश्किन याच्या देखरेखीखाली गिरणीची इमारत वर येऊ लागली. दरम्यानच्या काळात मुंबईच्या बंदरात गिरणीसाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री येऊ लागली होती. पुढच्या 1.5 वर्षांच्या काळात कावसजींची गिरणी कापड तयार करण्यासाठी सज्ज झाली.
1: 5 फेब्रुवारी 1854 कावसजींच्या आणि मुंबईतल्याही पहिल्या गिरणीचं द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनीचं रीतसर उद्घाटन करण्यात आलं आणि सन 1856 मध्ये या गिरणीतून पहिलं उत्पादन बाहेर पडलं. यामुळे मुंबईतल्या गिरणी उद्योगाची पायाभरणी झाली. भविष्यात मुंबई औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलं त्याची ही सुरुवात होती.
0: मुंबईत गिरणी उभी करणं हे कावसजींचं धाडसच होतं. संपूर्ण तंत्रज्ञान ब्रिटिश युरोपियन लोकांकडून घेतलेलं होतं. गिरणीच्या उभारणीत लागलेल्या 5 लाख रुपयांच्या भांडवलाची उभारणीही मुंबईतल्या 50 धनाढ्य लोकांकडून केली होती. स्वतःला या धंद्यातल्या तंत्राची काहीच माहिती नाही, पैसे दुसऱ्यांचे लागलेले. हा नवीन उपद्व्याप उताणा पडला तर थेट रस्त्यावरच यायची पाळी अशी सर्व परिस्थिती. संपूर्णपणे दुसऱ्यांवर विसंबून अशा प्रकारचा कारखाना उभारणं हे धाडस नव्हे तर काय. कावसजी धाडसी तर होतेच, पण त्यांचा स्वतःवर विश्वास होता. स्वतःवर विश्वास असलेली धाडसी माणसंच प्रत्यक्ष कृती करून दाखवतात आणि इतिहास घडवतात.
1: कावसजींनी दाखवलेल्या धाडसाचं फळ त्यांना पुढच्या वर्षभरातच मिळालं. कावसजींची द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही गिरणी कल्पनेपलीकडे यशस्वी झाली. लगेचच सन 1857 मध्ये त्यांनी ताडदेवलाच पहिल्या गिरणीच्या शेजारीच त्यांची दुसरी गिरण सुरू केली, द बॉम्बे थ्रॉसल मिल. कावसजींची ही दुसरी गिरणही यशस्वी झाली आणि मग मुंबईत धडाधड गिरण्या निघू लागल्या. नवीन गिरण्या सुरू होण्याचा हा वेग इतका जबरदस्त होता की सन 1860 पर्यंत मुंबई शहरात 8 कुर्ल्याला 1 अशा 9 गिरण्या सुरू झाल्या. पुढच्या 15 वर्षात ही संख्या वाढून 28 झाली आणि तीच संख्या सन 1900 अखेर 84 इतकी झाली. सन 1925 मध्ये मुंबई आणि कुर्ला मिळून 97 गिरण्या मुंबईत सुरू झाल्या.
0: याच काळात देशभरातही सुरू झालेल्या कापड गिरण्यांची एकूण संख्या 337 एवढी प्रचंड होती. सन 1925 अखेर तर दर 3 महिन्यांमागे 1 गिरणी देशभरात कुठे ना कुठे सुरू होत होती. हे श्रेय अर्थातच सन 1854 साली मुंबईतली पहिली यशस्वी गिरणी काढणाऱ्या मुंबईचा गिरणी उद्योग हळूहळू मंदावत गेला आणि आता तर तोही एक इतिहास म्हणून शिल्लक राहिला आहे. आता शिल्लक नसलेल्या गिरण्यांमधला तो संप मात्र अजूनही मागे घेतला गेलेला नाही.
1: मुंबईत कावसजींनी सुरू केलेली द बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही मुंबईतली पहिली गिरणी असली तरी ती देशातली पहिली गिरणी नव्हे. मात्र कावसजींच्या या गिरणीच्या स्थापनेनंतरच मुंबई आणि देशात खऱ्या अर्थानं गिरणी उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगधंद्यांचं जाळं निर्माण झालं. म्हणूनच औद्योगिकरणाचे पितामह म्हणून कावसजींचं नाव गौरवानं

0: आणि आदरानं घेतलं जात.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोते हो, ही होती मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणीची गोष्ट. उद्या ऐकणार आहोत भायखळ्याच्या खड्या पारशाची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना.

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई, आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आणि आता मात्र कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झाली, पण अगदी जाता जाता गणेश फाटक, मालिनी बागवे, फुलचंद सोनवणे, सुरेखा जोशी, राजेंद्र येखे, अखिलेश कारेकर, त्याच्यानंतर संदेश नाईक, शिल्पा तोडणकर या सगळ्या मंडळींनी मेसेज केला होता. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. मी रश्मी आंबेडकर आता इथेच आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं

स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला. भारताला युद्ध नको आहे, पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली.
या देशाच्या खेळ

खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज संध्याकाळी 6:30 इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध दुकानांमधून खोकल्याचं सिरप खरेदी करता येणार नाही. केंद्राच्या नव्या नियमानुसार औषधी नियम 1945 अनुसूची क मधून सिरप हा शब्द वगळण्यात आला आहे. याआधी कोणत्याही औषधी दुकानातून ग्राहकांना खोकल्याचं सिरप थेट खरेदी करता येत होतं. आता मात्र औषध विक्रेते प्रिस्क्रिप्शनशिवाय खोकल्याचं सिरप विकू शकणार नाहीत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. खोकल्याच्या अनेक सिरपमध्ये कोडीनसारखे घटक असतात ज्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. तसंच लहान मुलांना चुकीच्या मात्रेत सिरप दिलं जाऊ नये यासाठीही हा बदल करण्यात आला आहे. येत्या 21 जून रोजी नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सतर्कता बाळगत 22 जून पर्यंत टेलिग्राम या ॲपवर बंदी घातली आहे. या प्रतिबंधासह येत्या 30 तारखेपर्यंत या ॲपवरच्या जुन्या मेसेजेसचं एडिटिंगही करता येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नीट परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड सुविधा सुरू झाल्याच्या 24 तासांच्या आत आगामी नीट UG पुनर्परीक्षा 2026 10 लाखांहून अधिक उमेदवारांनी आपली प्रवेशपत्रं डाउनलोड केली आहेत असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं म्हटलं आहे. सर्व उमेदवारांना सुरळीत प्रवेश मिळावा यासाठी त्यांचं पथक सर्व्हरवरील भारावर सतत लक्ष ठेवून आहे. सर्व उमेदवारांना परीक्षेपूर्वी वेळेवर त्यांची प्रवेशपत्रं मिळतील याबाबत NTA विद्यार्थ्यांना आश्वस्त केलं आहे. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन येत्या 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार आहे. काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या 3 आठवड्यांच्या अधिवेशन

काळात अनेक महत्त्वाच्या विधेयकांसह महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडलं जाणार आहे. तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या वाघोळा गावातल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कथित निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईन कामाची चौकशी होणार आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनाची आमदार अनुराधा चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासणीत संबंधित ठेकेदार किंवा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याचं संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात आयोजित होणार असलेल्या प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन या उपक्रमांचं लातूर विभागाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार येत्या 17 जून ते 22 जुलै या काळात लातूर जिल्ह्यातल्या आगारांमध्ये हे उपक्रम राबवले जाणार आहेत. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तसंच एसटी कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांचं स्थानिक पातळीवर जलद गतीनं निराकरण व्हावं या उद्देशानं एसटी महामंडळानं हे उपक्रम हाती घेतले आहेत. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीनं देशभरात राबवण्यात येत असलेल्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण मोहिमेत अकोला जिल्ह्यातल्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वेक्षणाद्वारे लघु उद्योग, व्यापारी आणि सेवा क्षेत्रातील वाहतूक, शिक्षण, आरोग्य आदी घटकांची आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्ट्य नोंदवण्यात येणार आहेत. देशात हा उपक्रम मार्च 2027 पर्यंत चालणार आहे. भारतीय महिला हॉकी संघाची मिड फिल्डर ज्योतीनं मंगळवारी न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या FIH महिला हॉकी नेशन्स कपमध्ये जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. कामगार कायद्यांच्या नव्या संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं राज्यस्तरीय नियमांचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्याबाबत उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी तसंच सर्वसामान्य नागरिकांनी सूचना व हरकती नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: बस कुछ ही देर में होंगे समाचार और समाचार के उस पार यानी कि 1:40 पर होगा फिर से प्रोग्राम हिट एंड हॉट। सुनते रहेगा 107.1 FM
1: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी। नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध। अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू। आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे। स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत। हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रती असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत। फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे। द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे। निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी NEET UG 2026 फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे। आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत। अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे। विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते। गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती। तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे। आगामी NEET UG परीक्षेचा पेपर फुटलेला

असून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं एनटीएनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रति लिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रति लिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रति लिटर 3 रुपयांनी वाढून 12.5 रुपये प्रति लिटर झालं आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते, त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या MT सेटबेल्लो जहाजातले 21 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यात 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. यातल्या 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला.
भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी FIH महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्त्वपूर्ण

टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 वर्षीय गोलकीपर वोझिम्पा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी। तसंच न्यूज ऑन एआयआर ॲपच्या माध्यमातूनही एफएम रेनबो वाहिनी ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते आहे। मी दुहिता सोमणखेर। दुपारचे ठीक 2:30 वाजलेले आहेत, अर्थात 2:30 झालेली आहेत आणि आता वेळ झालेली आहे मराठी गाण्यांची आणि गप्पांची। तेव्हा चला दोस्त हो बोलू काही, अजिबात वेळ न दवडता एका गाण्याने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि नंतर आपल्या गप्पा तर अशा सुरू राहणारच आहेत।

आजच्या आपल्या गप्पांचा काय विषय असेल अशी उत्सुकता तुमच्या सगळ्यांच्या मनात असेलच, तर थोडा गमतीशीर विषय आहे. होतं असं की काही गोष्टी अगदी साहजिक स्वाभाविक असतात, म्हणजे त्या होणारच असतात, त्या घडणारच असतात, पण तरीही त्या गोष्टी होण्यासाठी किंवा त्या घडण्यासाठी आपण काहीतरी एक विशेष कृती करतोय किंवा आपण काहीतरी एक विशेष प्रयत्न करतोय त्या घडण्यासाठी असं अनेकांना वाटत असतं, किंवा नकळत ते वाटल्यामुळे त्या कृती आपल्याकडून घडत असतात. आता एक साधं सोपं उदाहरण देऊ का, म्हणजे मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या अनेकांनी हा अनुभव घेतलेला असेल की ती लोकल ट्रेन जेव्हा फलाटावरती येत असते तेव्हा अनेकांना सवय असते की जे अगदी पुढच्या पुढच्या बाजूला उभे असतात, म्हणजे ज्यांच्याकडे ही ट्रेन अतिशय शेवटी पोचणार आहे अशा बाजूला, तर असा मोटरमनला आपला हात दिसावा, म्हणजे आपण रिक्षा किंवा टॅक्सी थांबवण्यासाठी जसा हात पुढे करून आपण हात हलवत असतो तसा ती लोकल ट्रेन थांबवण्यासाठी काही मंडळी हात हलवत असतात. म्हणजे जणू काही इतकी गर्दी फलाटावरती आहे तर ट्रेनमध्ये अजून गर्दी वाढायला नको म्हणून तो मोटरमन ट्रेन घेऊन पुढच्या स्टेशनवरती निघून जाणार आहे. म्हणजे मला अनेकदा गंमत वाटते की ही ट्रेन या फलाटावरती थांबणार आहे, आपल्याला त्याच्यात चढायला मिळणार आहे, हे सगळं माहिती असून सुद्धा या ट्रेनला हात दाखवण्याची काय गरज असते. आता अनेकांचं असं म्हणणं असतं की वेग थोडा कमी करावा किंवा वेग वाढवावा याच्यासाठी हे हातवारे केले जातात, पण का? मोटरमनना जे तांत्रिक संदेश मिळालेले असतात किंवा समोरचा सिग्नल जे सांगत असतो त्याच्यानुसारच ते ती गाडी चालवतात. आपण कितीही वेळा हात दाखवले तरी त्या आपल्या हातांकडे त्यांचं लक्ष नसतं, किंवा त्या हातांनी केलेल्या खाणाखुणा बघून ट्रेन चालवण्याची त्यांना वर्ण कुठल्याही प्रकारची ऑर्डर आलेली नसते. तर ही अतिशय एक गमतीशीर गोष्ट आहे. आजच ट्रेनने येताना तर चक्क माझ्या शेजारी उभ्या असलेल्या काकू असं म्हणाल्या की ही इतक्या लांबून त्याला हात दाखवतीये, चुकून या मोटरमनने ट्रेन तिच्याच जवळ थांबवली तर आपण कसं चढायचं गाडीत. आहे की नाही गमतीशीर गोष्ट. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सहज घडणार आहेत, स्वाभाविक आहेत, होणार आहेत हे माहिती असून सुद्धा आपण मात्र त्याच्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न करायला जातो. तर तुमच्याही आठवणीत किंवा तुम्हालाही खुदकन असं हसवणाऱ्या अशा काही गोष्टी असतील तर त्या काय गोष्टी आहेत त्या माझ्याबरोबर जरूर शेअर करा.

आणखीन एक अशी गमतीशीर गोष्ट सांगू की आपण सगळेजण ही गोष्ट करत असतो की आरशात बघून आपण स्वतःचा चेहरा किंवा स्वतःचे केस आवरतो आणि हे सगळी ही सगळी आवरावरी आपला जो काही सो कॉल्ड मेकअप असतो तो झाल्यानंतर आपण आरशापासून बाजूला होतो आणि पुन्हा एकदा आरशामध्ये डोकावून बघतो की मी कशी दिसतीये किंवा मी कसा दिसतोय. आपण तयार होत असतानाच आपण आरशात बघूनच तयार होत असतो आणि तरीही संपूर्ण तयार होऊन त्या आरशापासून बाजूला झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण आरशामध्ये डोकावून बघतो कशासाठी. क्षणामध्ये आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या जी काही आपण केशरचना केलेली असेल त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे का. किंवा आणखीन आजच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये किंवा जगामध्ये जिथे एकमेकांना संदेश पाठवण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे तर अशा वेळेला अनेकदा असं होतं की आपल्याला व्हॉइस मेसेज पाठवावा लागतो की आपल्याला जो संदेश द्यायचा आहे तो बोलून द्यायला लागतो आणि हा संदेश पाठवून झाला ते सेंड नावाचं जे एक त्रिकोणी बटण असतं ते बटण दाबून झालं की आपण काय बोललोय नेमकं या संदेशात हे आपण परत ऐकून बघतो. आता तुम्ही जो संदेश पाठवलेला आहे तो समोरच्यापर्यंत पोहोचलेला आहे. अनेकदा असंही होतं की तातडीने समोरच्या व्यक्तीने तो संदेश ऐकलेला सुद्धा असतो किंवा दरम्यान ती व्यक्ती तो संदेश ऐकत असते आणि तरीही आपणही तोच संदेश ऐकत असतो की काय बोललो आहे आपण या संदेशामध्ये. आणि गमतीशीर गोष्ट अशी आहे की अनेकदा असं होतं की खरं तर आपण या व्हॉइस मेसेजचा किंवा या बोलून पाठवणाऱ्या संदेशांचा वापर अशाचसाठी करतो की जेव्हा आपले हात एखाद्या वेगळ्या कामात गुंतलेले असतात आणि आपल्याला टाईप करणं शक्य नसतं म्हणून आपण चटकन हा व्हॉइस मेसेज पाठवतो आणि जेव्हा आपण एक काहीतरी वेगळं काम करतोय म्हणून आपण व्हॉइस मेसेज पाठवलाय तरीही तो परत ऐकून बघणं जरा गमतीशीर नाही आहे का.

0: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते।
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता। लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक। सोमवार दिनांक 15 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता।

तर स्वाभाविक साहजिक घडणाऱ्या काही गोष्टी आपल्या काही विशेष प्रयत्नांमुळे किंवा कृतीमुळे काही वेगळ्या घडणार आहेत असं वाटून आपण काही कृती करत असतो, त्या ज्या गमतीशीर असतात त्यांच्याविषयी आपण बोलतोय. तर निलंबरी कुलकर्णी यांनी एक आठवण सांगितलेली आहे की त्यांच्या आजीला अशी सवय होती की फोनवर बोलत असताना सुद्धा हातवारे करत बोलायचं, की जेणेकरून आपण हातवारे केल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला आपल्या भावनाच पोहोचणार नाही आहेत किंवा कळणार नाही आहेत असा एक समज करून समोरच्या व्यक्तीशी फोनवरती बोलायचं. बरं, ही सवय अनेक असते हा, म्हणजे आजही व्हिडिओ कॉलवरती नाही तर व्हॉइस कॉलवरती सुद्धा आपल्याला सार्वजनिक ठिकाणी फोनवर बोलत असताना सुद्धा अशा अनेक व्यक्ती भेटतात की एखाद्याला जर पत्ता सांगायचा असेल, एखादी व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचणार असेल, तर जणू काही ती व्यक्ती समोर उभी आहे अशा प्रकारे, हां हां आता तुला ते दुकान दिसलं का, हां मग आता डावीकडे वळ तिकडून, नाही नाही नाही अजून थोडं डावीकडे, अजून एक पाऊल पुढे ये, ही व्यक्ती नेमकी कुठे उभी आहे ते आपल्याला माहिती नाही आणि आपण त्यांना अशा प्रकारे मार्गदर्शन करत असतो आणि डावीकडे वळ उजवीकडे वळ हे सांगत असताना आपले हातही डाव्या उजव्या बाजूला होत असतात. आहे खरं गमतीशीर, पण तरीही या गोष्टी म्हणा किंवा या सवयी इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत की आपल्याला त्याचं हसू येईन असं होतं, किंवा कधी कधी आपण हे काय करतोय असं वाटून आपल्याला हसू सुद्धा येऊ शकतं.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: दोन वाजून 57 मिनिटं झालेली आहेत। साहजिक स्वाभाविक घडणाऱ्या गोष्टी आपल्या कृतींनी काही वेगळ्या करता येतील का याचा प्रयत्न आपण कशाप्रकारे करत असतो त्याबद्दल आज आपण बोललेलो आहोत आपल्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये। आता मात्र वेळ झालेली आहे या कार्यक्रमामध्ये इथेच विराम घेण्याची। ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट ठीक 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये। ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी।

आकाशवाणी मुंबई, गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचं विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच सराहू जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात शासनाचा कोणताही वाटा नसेल. संपूर्ण उत्पन्न महिला बचत गटांनाच मिळणार आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि त्यावरचं अतिक्रमण रोखलं जावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण जाहीर केलं आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे धोरण जाहीर झालं. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवण्यात येणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असं उईके म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009ला अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती.
पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सभापतींच्या कार्यालयाकडून तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना काल बोलावणं आलं होतं, मात्र त्याचवेळी बॅनर्जी यांची ईडी चौकशी सुरू होती त्यामुळे त्यांना चौकशीला बॅनर्जी यांना बोलावल्याची माहिती सभापतींच्या कार्यालयाने तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांना दिली तेव्हा बॅनर्जी ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याने येऊ शकत नसल्याचं आझाद यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. टेलिग्राम चॅनलच्या विविध माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एनटीएनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तरुणांच्या प्रश्नावर काँग्रेस जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराची आवाराची पाहणी केली. कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं गेल्या महिनाभरात जिल्ह्यात 17 ठिकाणी कारवाई करत 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पामतेल किंवा इतर वनस्पती तेल, स्टार्च, सोया प्रोटीन यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेलं पनीरही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्षपदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार याची निवड झाली आहे. खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड झाली आहे, तर सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बळीराजा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून कालपासून जमिनीचा ताबा घेण्याला सुरुवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू झाली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं कारवाईला तीव्र विरोध केला, त्यावेळी पोलिसांनी समितीच्या

पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 2-1 गोलने पराभव केला. भारताच्या सलीमा टेटे आणि लालरेम सियामीनं प्रत्येकी 1 गोल केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल CBIचे विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आरच्या माध्यमातून एफ एम रेनबो ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. ठीक 3:10 झालेली आहे. तुकतच आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलेलं आहे आणि आता आपण वळूया आपल्या कार्यक्रमाकडे ज्याचं नाव आहे सप्तरंगी साथ. या कार्यक्रमामध्ये मी सहभागी आहे दुहिता सोमणखीर.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
2: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
4: रेवा डायमंड्स फ्रॉम द हाउस ऑफ PNG एंड सन्स प्रस्तुत कर रहे हैं खास मॉनसून ऑफर.
5: असली डायमंड की असली चमक, आधुनिक डिजाइन और मेकिंग चार्जेस पर 100% तक की छूट.
4: आज ही विजिट कीजिए PN गाडगिल शोरूम, रचना संसद, प्रभा देवी, सृष्टि प्राइम, गोखले रोड, ठाणे, फड़के रोड, डोंबिवली और बदलापुर.
5: रेवा नेचुरल डायमंड ज्वेलरी, शाइन नेचुरली.

एकदम ठुमक्यात ठसक्यात गाणी ऐकत या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आणि आज या कार्यक्रमात आपण कशाबद्दल बोलणार आहोत, तर असे काही चित्रपट की जे चित्रपट म्हणून सुद्धा भरपूर गाजले, सुपरहिट ठरले, आणि अर्थातच त्या चित्रपटांमधल्या काय म्हणूया आपण की त्या चित्रपटाची जी कथा, संवाद, त्याच्यातली संपूर्ण जी पात्ररचना होती ती सगळी रचना, आणि त्याचबरोबर या चित्रपटाचं संगीत, या चित्रपटामधली सगळी गाणीसुद्धा तितकीच हिट, सुपरहिट अशी झालेली होती. आणि अर्थातच अशा चित्रपटांच्या यादीमधलं पहिलं नाव हे आपल्याला पिंजरा चित्रपटाचं घ्यायला लागतं. अर्थातच त्या आधीचेही कृष्णधवल काळातलेही चित्रपट होते, त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी बोलूया. पण पिंजराचं वैशिष्ट्य असं की तो पहिला मराठी रंगीत चित्रपट होता, आणि या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग, चित्रीकरण हे कोल्हापूरमध्ये झालेलं होतं. आणि प्रत्येक स्थळाचं, काळाचं, कथेचा विचार करून अगदी तंतोतंत सगळ्या गोष्टी दिसाव्यात चित्रपटामध्ये, या सगळ्याचा विचार करून या चित्रपटाचं चित्रीकरण केलेलं होतं. आणि अर्थात या चित्रपटाच्या गाण्यांविषयी तर काही सांगता येतं का, कारण राम कदम यांचं संगीत आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले शब्द इतक्या सुंदर प्रकारे या चित्रपटामधल्या सगळ्याच लावण्या, सगळ्याच प्रकारची गीतं लिहिली गेलेली होती की शब्द जास्त सुंदर का संगीत जास्त सुंदर असा प्रश्न पडावा.

0: आपल्याकडे कृष्णधवल चित्रपटांच्या काळामध्ये सुद्धा अनेक तमाशाप्रधान चित्रपट होऊन गेलेले होते. अर्थात पिंजरा चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना ही सुद्धा तमाशा आणि त्याच्यामध्ये नृत्य करणारी स्त्री आणि तिच्या प्रेमात पडलेला तिला भुललेला असा एक शिक्षक अशाच प्रकारची होती. आणि ही कथा ऐकल्यानंतर किंवा ही कथा बघताना अस्सल आपल्या महाराष्ट्र त्या मातीतली अतिशय रांगडी अशी कथा आपल्याला वाटते. पण एक आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट म्हणजे अशी की एका जर्मन भाषेतल्या कादंबरीवरून ही कथा घेण्यात आलेली होती. लेखक हेनरिच मन यांची प्रोफेसर वुनरंट नावाची एक कादंबरी जी 1905 जर्मन भाषेत प्रसिद्ध झालेली होती, त्या कादंबरीवरती आधारित द ब्लू एंजल चित्रपट दिग्दर्शक जोसेफ वोन्स्टबर्ग यांनी 1930 जर्मन भाषेमध्ये हा चित्रपट बनवलेला होता. आणि त्या चित्रपटाची कथा अशी होती की सर्कशीत काम करणाऱ्या एका महिलेच्या मोहजालामध्ये फसून नायक आपल्या आयुष्याची राखरांगोळी करतो. तर हेच सूत्र व्ही शांताराम यांनी घेतलेलं होतं आणि त्यांनी 1972 पिंजरा या चित्रपटाची निर्मिती करायला सुरुवात केली. आणि जर्मनमध्ये मूळ भाषेमध्ये किंवा ज्या मूळ कादंबरीमध्ये सर्कस दाखवली गेली होती किंवा त्या सर्कशीतली जी कलाकार दाखवली गेली होती त्याऐवजी या संपूर्ण कथेचं मराठीकरण करत असताना इकडे या सर्कशीतला त्यांनी मराठीकरण करत असताना त्याला तमाशाचं रूप दिलं होतं. आणि त्या तमाशातली नर्तकी आणि एक गावातले शिक्षक यांची कथा त्यांनी ती मांडलेली होती.
1: हो ऐका चतुरा, अध्यात्माची कहाणी.
2: बर,
1: किसनानं भुलवल्या.

0: मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो नक्कीच, भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: रेवा डायमंड्स फ्रॉम द हाउस ऑफ PNG एंड सन्स प्रस्तुत कर रहे हैं खास मॉनसून ऑफर.
4: असली डायमंड की असली चमक, आधुनिक डिजाइन और मेकिंग चार्जेस पर 100% तक की छूट.
3: आज ही विजिट कीजिए PN गाडगिल शोरूम, रचना संसद, प्रभा देवी, सृष्टि प्राइम, गोखले रोड, ठाणे, फड़के रोड, डोंबिवली और बदलापुर.
4: रेवा नेचुरल डायमंड ज्वेलरी, शाइन नेचुरली.

या चित्रपटातल्या गाण्यांविषयी खरं तर आपण बोलतोय की सुरुवातीलाच मी म्हटलं की असे काही चित्रपट की जे चित्रपट म्हणून सुद्धा भरपूर गाजलेले आहेत आणि तितकीच त्या चित्रपटांमधली गाणी सुद्धा गाजलेली आहेत. तर जगदीश खेबुडकरांनी या एका चित्रपटासाठी तब्बल 110 गाणी लिहिलेली होती आणि त्यातली चित्रपटात घेतली गेलेली गाणी होती 11. आणखीन आता एक जे गाणं आपल्याला ऐकवणार आहे त्या गाण्याविषयीचा तर किस्सा खरं तर तो सर्वश्रुत आहे. आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा सांगितला गेलेला आहे की त्या गाण्याच्या प्रसंगासाठी व्ही शांताराम यांनी 49 गाणी लिहून घेतलेली होती आणि त्यातलं एकही गाणं त्यांना आवडलं नाही आणि चक्क जगदीश खेबुडकर यांची झोप उडालेली होती. डोक्यात सतत लावणीचेच विचार घोळत होते की इथे नक्की कसं गाणं आणि कशा प्रकारे आपण ते गाणं बसवावं. आणि रात्री मध्यरात्री खरं तर 1:30 सुमाराला त्यांना हे गाणं सुचलं आणि फोनवरून ती लावणी जेव्हा शांताराम बापूंना अर्थात व्ही शांताराम यांना ऐकवली त्यावेळेला मात्र त्यांच्याकडून प्रतिक्रिया आली की वा छकास गाणं खास जमलंय. अशी जेव्हा शाबासकी मिळाली 49 गाणी लिहून झाल्यानंतरचं हे गाणं कुठलं तर ऐका.

पिंजरा चित्रपट ज्या काळी प्रदर्शित झाला 1972 हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता आणि त्या काळी मार्केटिंगसाठी किंवा प्रमोशनसाठी खूप काही क्लुप्त्या युक्त्या केल्या जात नव्हत्या. पण हा चित्रपट काही वेगळ्या दृष्टीनं प्रदर्शित करण्यासाठी किंवा त्याचं मार्केटिंग करण्यासाठी त्याचं प्रमोशन करण्यासाठी काही क्लुप्त्या वापरल्या गेल्या. तर सगळ्यात आधी हा चित्रपट पुण्यात प्रदर्शित करायचं ठरलेलं होतं आणि अर्थातच व्ही शांताराम प्रत्येक चित्रपटाचं पोस्टरसुद्धा स्वतःहून फायनल करायचे. तशीच पिंजराची पोस्टर्ससुद्धा त्यांनीच फायनल केलेली होती आणि पुण्यातल्या प्रत्येक रिक्षाच्या मागे या चित्रपटाचं पोस्टर लागलेलं होतं. खरं तर तेव्हा आत्तासारखं प्रमोशनचं वारं नव्हतं, पण तरीसुद्धा प्रत्येक रिक्षेवरती फक्त पिंजरा एवढ्याच नावाचं पोस्टर लागलेलं होतं. साहजिकच लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली होती आणि त्याचा अपेक्षित परिणामसुद्धा साधला गेला. चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित झाला त्याच दिवशी तुडुंब गर्दी झालेली होती प्रभात थिएटरमध्ये आणि अक्षरशः जसे प्रत्यक्ष तमाशा पाहायला गेलेले जे रसिक असतात ते जसे वेगवेगळ्या लावण्यांच्या वेळेला किंवा एखादं सादरीकरण आवडल्यानंतर पैसे उडवले जातात तसे पिंजरा चित्रपटाच्या पहिल्या खेळाच्या वेळेला प्रेक्षकांनी अक्षरशः वेगवेगळ्या गाण्यांच्या वेळेला हे असे पैसे उडवलेले होते. अवघं थिएटर चित्रपट स्क्रीनवरती दिसत असताना सुद्धा अवघ्या थिएटरमध्ये लोकांनी प्रेक्षकांनी ताल धरलेला होता.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत एफ एम गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz एफ एम गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
3: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
2: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
3: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
4: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करण्यासाठी जेव्हा श्रीराम लागूंना विचारलं गेलं त्यावेळेला व्ही शांताराम यांनी श्रीराम लागू यांचं कुठलंही नाटक बघितलेलं नव्हतं, त्याच्यामुळे यांनाच त्या भूमिकेसाठी निश्चित करायचं असं काही त्यांच्या डोक्यात नव्हतं, पण तरीही त्यांना विचारणा केली गेलेली होती. त्यावरती श्रीराम लागूंनी असं सांगितलं की मी पहिल्यांदा चित्रपटाची संहिता वाचेन, कशी कथा आहे ते बघेन आणि त्यानंतर मी ठरवेन की मी हा चित्रपट करू शकतो का नाही. बरं, त्यांची पद्धत कामाची अशी होती की आधी कथा संहिता कशी आहे ते बघायचं आणि मग काम करायचं की नाही हे ठरवायचं. पण त्या काळामध्ये चित्रपट सृष्टीमध्ये जी काही स्पर्धा सुरू होती त्यानुसार व्ही शांताराम मात्र आपल्या कुठल्याही चित्रपटाची स्क्रिप्ट, कुठल्याही चित्रपटाची संहिता कलाकारांना आधी वाचायला द्यायचे नाहीत, कारण कथेची चोरी होऊ शकते किंवा त्या काळामध्ये तसा प्रकार प्रचलित होता म्हणून ते कुणालाही स्क्रिप्ट आधी वाचायला द्यायचे नाहीत. मग आता करायचं काय असा पेच पडला होता. मग व्ही शांताराम यांचं नकळत गुपचूप लागूंकडे ती संहिता नेऊन दिली कोणीतरी आणि त्यानंतर त्यांनी ती संहिता वाचून मी हा चित्रपट करेन हे निश्चित झालं. दोन दिग्गज व्यक्तिमत्व होती, दोघांच्याही कामाची पद्धत अतिशय वेगळी होती, खरं तर दोन टोकांची होती, पण तरीही त्याच्यामध्ये दोघांच्याही नकळत असा हा एक सुवर्णमध्य साधला गेला आणि अर्थातच श्रीराम लागू यांची या पिंजरा चित्रपटातली मास्तरांची भूमिकासुद्धा तितकीच अजरामर झाली.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।

सप्तरंगी साथ या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावरती आपण आहोत आणि मराठी चित्रपटसृष्टीमधला एक मैलाचा दगड अर्थात पिंजरा या चित्रपटाबद्दल आज आपण बोलत होतो. विषय असा होता की चित्रपटही तितकाच गाजलेला आणि चित्रपटातली गाणीही तितकीच गाजलेली आणि या मालिकेमध्ये आणखीन असे बरेच चित्रपट आहेत त्या चित्रपटांबद्दल सुद्धा आपण पुढच्या टप्प्यांवरती बोलत राहूच. पण चाकोरीबाहेरचा विषय, उत्तम आशय, लावणी नृत्य, सदाबहार गाणी, सुरेल संगीत, दर्जेदार अभिनय अशा सगळ्याच गोष्टी या पिंजऱ्यामध्ये खचून भरलेल्या होत्या आणि तमाशा पटसला तरी त्याच्यामध्ये एक सामाजिक संदेश सुद्धा दिलेला होता आणि म्हणूनच हा चित्रपट जो आहे पिंजरा तो करोडो रसिकांच्या मनामध्ये त्याने अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. आणि श्रोते हो, आणखीन एक गाणं या चित्रपटामधलं आपल्या अनेक श्रोत्यांनी सुद्धा ते गाणं ऐकवावं अशी विनंती केलेली आहे तर ते गाणं जरूर ऐकवणार आहे आणि सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबणार आहे. ठीक 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट ठीक 4 वाजता सांजेच्या पारी.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ॲप. दुपारचे ठीक 3:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 544 अंकांची वाढ झाली आणि तो 76,808 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 135 अंकांची वाढ नोंदवत 23,989 अंकांवर बंद झाला. याबरोबरच ठळक बातमीपत्र इथेच संपलं. नमस्कार.

107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे सांजे चपारी या कार्यक्रमात. सादर करते आहे मी तुहिता सोमण खेर.

सोबतीला चंद्र देते. मंगेश पाडगावकर यांची अत्यंत एक सुंदर कविता आणि त्याच कवितेला संगीतबद्ध केलेला आहे संदीप देशपांडे यांनी, आणि हा स्वर होता तन्मयी भिडे या युवा गायिकेचा. तर सोबत, संगत, साथ याच्याच विषयी आज आपण बोलणार आहोत आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये. अनेक जण असे असतात ना की ज्यांना सतत माणसांची किंवा कुठल्या तरी गोष्टीची सोबत लागत असते. एकांत हा त्यांना फारसा रुचत नाही, पचत नाही, आणि सतत माणसं जवळ हवीत, सतत कुणाची तरी एखाद्या जिवंत वस्तूची म्हणा किंवा एखाद्या जिवंत प्रतिमेची सतत सोबत असावी अशी त्यांची इच्छा असते. पण सोबत ही केवळ माणसांची असते का? असं नाही आहे. सोबत ही आठवणींची असते, सोबत ही अनेक विचारांची असते, आणि ही जी सोबत असते ना ती आपल्या तत्वांची सुद्धा असते. म्हणजे माणसं, त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी, त्यांचे तत्व हे सगळंच सोबत घेऊन आपण सगळेजण जगत असतो.

सोबत असेल, साथ असेल, संगत असेल असे वेगवेगळे शब्द वापरले जातात. त्या प्रत्येक शब्दाला काही वेगळे वेगळे पैलू सुद्धा आहेत. पण कशाचा तरी जोडीनं, कशाच्या तरी बरोबर काहीतरी असं म्हटलं की ती संगत किंवा ती सोबत ही आपल्या नजरेसमोर येते. आता हेच बघा ना, खाणं असो, गाणं असो किंवा जगणं असो, या तीनही टप्प्यांवरती किंवा या तीनही गोष्टी अनुभवत असताना, त्या जगत असताना, एन्जॉय करत असताना संगत कशी आहे हे महत्त्वाचं असतं. जर खाण्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर दोन विरुद्ध चवीच्या गोष्टी जर एकत्र असतील तर त्या बऱ्याचदा चांगल्या लागतात. पण कधीतरी दोन विरुद्ध तत्वांच्या गोष्टी जर एकत्र असतील तर त्या मात्र आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक ठरू शकतात. जसं की दूध असेल किंवा एखादा आंबट पदार्थ हा जर एकत्र खाल्ला गेला, किंवा दुधाचा एखादा पदार्थ आणि आंबट पदार्थ, तर त्याचा तात्काळ परिणाम आपल्या शरीरावरती, आपल्या पचनसंस्थेवरती होऊ शकतो. गाण्याच्या बाबतीतही तसंच आहे. सूर आणि ताल दोन्हीही तितकेच समतोल असायला लागतात. आणि जर गायकी असेल, म्हणजे गाणं आणि वाद्य या दोन्हीचा मेळ, त्यांची संगत सुद्धा तितकीच उत्तम असावी लागते. आणि अर्थातच जगण्याच्या बाबतीत सांगायचं तर आपल्याबरोबरची संगती, आपल्याबरोबर वावरणारे असणारे जे आपल्या आजूबाजूचे लोक असतात ते कसे आहेत, त्यांचे

0: प्रेमाच्या प्रीतीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर एकमेकांना, एकमेकांची प्रियकर प्रेयसीला म्हणा, नवरा बायकोला म्हणा, एकमेकांची सोबत असणं, त्या सोबतीसाठी तळमळणं, त्या सोबतीसाठी वचन मागणं, विविध प्रकारची आमिष दाखवणं असं सुद्धा अनेकदा होत असतं. पण ही आपल्या लाडक्या किंवा आपल्या प्रिय आवडत्या अशा व्यक्तीची आपल्याला कायम सोबत लाभावी म्हणजे तो आपल्यासाठी एक शारीरिक, मानसिक, तात्विक आधार असतो एक प्रकारचा. आणि अर्थातच जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या भावना असतात त्या सगळ्या भावना वाटून घेण्यासाठी, त्या प्रकट करण्यासाठी एक हक्काची व्यक्ती असते, ती म्हणजे जोडीदार.
1: अगं हे दादा,

काही दिवसांपूर्वी ना एक लेख वाचनात आलेला होता आणि त्या लेखामध्ये असं म्हटलं होतं की हल्ली माणसांना सतत कुणाची ना कुणाची तरी सोबत लागते, त्यांना एकटेपणा किंवा एकांत हा नकोच असतो. त्याचं मागचं कारण थोडंसं तात्विक होतं, पण त्या लेखकांनी असं म्हटलं होतं की सतत आपण कोणाच्या तरी सोबत असलो की कोणाचा तरी प्रभाव आपल्यावरती राहतो किंवा आपला प्रभाव कोणावरती तरी पडत असतो, पण जेव्हा आपण एकांतात असतो तेव्हा आपल्या मनाशीच आपला संवाद सुरू होतो आणि मग त्याच्यातमधून आपल्यामध्ये असणाऱ्या नकारात्मक गोष्टी किंवा आपल्यामध्ये कशाची कमतरता आहे या सगळ्याची जाणीव व्हायला लागते आणि मग कुठेतरी हे सगळं स्वीकारणं आपल्याला जड जातं. म्हणून अनेकदा लोकांना एकांत नको असतो, अर्थातच एकांत प्रिय व्यक्तीसुद्धा असतातच आणि त्यांना सोबत त्यांना साथ हवी असते ती त्या एकांताची.

श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।

जन्मभर एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीबरोबर सावलीसारखी राहिली असं अनेकदा म्हटलं जातं. मग ते पती पत्नीबद्दल असेल, मित्रांबद्दल असेल किंवा एखाद्या स्नेहाबद्दल असेल, गुरु शिष्यांबद्दल सुद्धा ही गोष्ट असू शकते की सावलीसारखी सोबत राहिली, म्हणजे आपली सावली आपली साथ कधीही सोडत नाही. तशीच ती व्यक्तीसुद्धा चांगल्या वाईट बऱ्या कटुप्रसंगांमध्ये अतिशय गोड प्रसंगांमध्ये अशा सगळ्याच वेळेला एकमेकांना दिलेली साथ सोबत संगत आणि अर्थातच

त्याचबरोबर असते ती विचारांची देवाणघेवाण. किंवा अनेकदा असंही असतं की काही जणांची सोबत ही मुकं असते, पण तरीही ती सोबत आपल्याला पाठिंबा देणारी, धीर देणारी अशी सुद्धा असते. कारण बऱ्याचदा असं होतं, किंवा विशेषतः पूर्वीच्या काळी, की घरातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या फार बोलायच्या नाहीत, पण तरीही घरातल्या एखाद्या निर्णयाला त्यांचा पाठिंबा आहे की नाही, त्यांना ते मत पटतंय की नाही, हे त्यांच्या हावभावांवरून किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती काय भाव उमटत आहेत त्याच्यावरून सुद्धा कळायचं. एखादी गोष्ट चुकीची घडतीये किंवा बरोबर घडतीये हे सुद्धा त्यांच्या क्रियांमधून, प्रतिक्रियांमधून समजायचं. आणि बऱ्याचदा जर सूज्ञ मंडळी घरामध्ये असतील तर थेट जरी त्यांचे विचार विचारांमध्ये घेतले गेले नाहीत किंवा त्यांची मतं विचारांमध्ये घेतली गेली नाहीत, तरीसुद्धा त्यांच्याकडून मिळालेला मूक पाठिंबा किंवा त्यांच्याकडून मिळालेली जी काही नकारात्मक जरी भावना असेल तरी ती काय आहे हे जाणून घेतलं जायचं आणि त्याच्यानुसार पुढे काय कृती करायची हे ठरवलं जायचं.

संगत हा सोबतीलाच असणारा एक समानार्थी शब्द आहे, पण संगत असं म्हटलं की ती चांगली किंवा वाईट असं अर्थातच विचारलं जातं. आणि माणसाची संगत कशी असेल त्यानुसार त्याची वृत्ती कशी असते किंवा त्याचं वर्तन कसं असतं हे सुद्धा आपल्याला कळतं. मला असं आठवत आहे की शाळेतला एखादा विद्यार्थी अतिशय हुशार असलेला किंवा अतिशय गुणी असलेला आणि अचानक काही वेगळ्या मित्रांच्या संगतीमध्ये तो बसायला लागतो किंवा अचानक काही वेगळ्या मित्रांची संगत त्याला लाभते आणि मुळातली हुशारी मुळातली चांगली वृत्ती जरी तशीच टिकून राहिली तरी वर्तनामध्ये मात्र त्या संगतीचा परिणाम नक्कीच दिसून येतो असं सुद्धा अनेकदा घडतं. आणि या सोबतीवरून संगतीवरून अनेक म्हणी वाक्प्रचार हे सुद्धा आपल्याकडे रुजलेले आहेत किंवा त्यांच्या संदर्भात जोडले गेलेले आहेत, नाही का? म्हणजे ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला असं सुद्धा अनेकदा म्हटलं जातं. ही सुद्धा त्या सोबतीचीच एक प्रतिक्रिया असते, त्या संगतीचीच एक प्रतिक्रिया असते, नाही का?

या आवाजातली गीतं फार कमी वेळा आपल्याला ऐकायला येतात, पण तरीही या आवाजातली गीतं फार परिपक्व आणि फार माधुरी असलेली अशी आपल्याला कायमच वाटत राहत हा

आवाज कोणाचा असेल, तर अर्थात तिच्या मोठ्या सावलीमध्ये तिच्याच सोबतीने वाढलेला आणि घडलेला हा आवाज, अर्थातच मीना मंगेशकर, मीना खडीकर यांच्या आवाजामधलं हे गीत होतं.

एखाद्या विषयी बोलताना आपण असं म्हणत असतो की जीवनभराची साथ सोबत संगत त्याने केली, म्हणजे जन्मभराची साथ एकमेकांना लाभलेली होती असं म्हटलं जातं. काही वेळेला असंही असतं की एखाद्याची सोबत किंवा एखाद्याचं केवळ

बरोबर असणं हे सुद्धा आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. मग आपण प्रत्येक वेळेला आपल्याबद्दलची किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दलची त्याची मतं काय आहेत, आपली उन्नती होत असेल किंवा अधोगती होत असेल त्यावेळे त्यावरती सुद्धा त्या व्यक्तीने भाष्य केलंच पाहिजे असं काहीही नसतं. पण केवळ सोबत असणं त्या व्यक्तीचं, म्हणजे पाठिंबा देत राहणं, कुठलीही गोष्ट चांगली घडू दे वाईट घडू दे पण आपण एकटे नाही आहोत याची जाणीव आपल्याला करून देणारी एखादी व्यक्ती असते किंवा एखादी घटना असते. एखादी शक्तीही असू शकेल, की काही जणांच्या बाबतीमध्ये असं असतं की एखादी जवळची मित्रमैत्रीण किंवा प्रियकर प्रेयसी, नवरा बायको नाही तर कुणीतरी अध्यात्मिक गुरु असतात किंवा कुणीतरी सल्लागार असतात की जे अशा प्रकारे कायम सोबत साथ करत असतात. तर अशा व्यक्तीसुद्धा या सोबतीच्या निमित्ताने आपल्याला नक्कीच आठवतात.

श्रोते हो, तुमच्याशी असलेली गप्पा गाण्यांसह असलेली ही सोबत संगत आम्हाला सुद्धा कायमच आवडत असते आणि अर्थात तुम्हालाही आवडत असते, तशा प्रतिक्रियाही आमच्यापर्यंत पोहोचत असतात, त्याबद्दल मनापासून आभार. पण आता मात्र वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. आपल्या सोबतीला हा पूर्णविराम नाही पण अर्धविराम म्हणता येईल. पुन्हा काही दिवसांनी आपली भेट जरूर होईल, पण तोपर्यंत ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि आता निरोप द्या दुहिताला.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे। या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास केला जाणार असून विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे। राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही

माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 544 अंकांची वाढ झाली आणि तो 76,808 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 135 अंकांची वाढ नोंदवत 23,989 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: This is Akash Mani, the news read by...
1: प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पात्र बचत गटांना 5 वर्षांच्या भाडे करारावर 1 हेक्टर शासकीय जमीन देण्यात येणार. वैद्यकीय निदान प्रणालीतील हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प नागपूर इथं राबवण्याला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. आणि शिक्षण क्षेत्रातील कथित गोंधळाच्या मुद्द्यावरून आज नागपुरात काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन. आता सविस्तर बातम्या. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पात्र बचत गटाला 5 वर्षाच्या भाडेकरारावर 1 हेक्टर शासकीय जमीन देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते म्हणाले,
3: एका ग्रुपमध्ये 10 महिलांना एका बचत गटामध्ये रोजगार निर्मिती करता मोठा प्रकल्प महसूल खात्याने हाती घेतलेला आहे. महसूल खात्याच्या सर्व जमिनी या आता ज्या पडीत आहे त्या पडीत जमिनी राहू नये, त्यामुळे या जमिनी सुरक्षित ठेवण्याकरता महिला बचत गटाला रोजगार देण्याकरता ही पॉलिसी सरकारने आणलेली आहे. तहसीलदारच्या कंट्रोलमध्ये हे बचत गट करणार. या बचत गटाचं पूर्ण मॉनिटर करण्याकरता तालुका स्तरीय महिला त्याचे अध्यक्ष असणाऱ्या

0: समितीची जेवढ्या जागा आमच्याकडे आहेत ज्या 20 वर्ष वापरात येणार नाही कारण कुठलेही प्रकल्प येणार नाही अशा जागा आहेत त्या जागा आम्ही महिला बचत गटाला देणार आहोत.
1: या योजनेअंतर्गत चारा विकास, नेपियर गवत आणि बांबू लागवडीसाठी बचत गटांना डीपीसी किंवा स्थानिक खनिकर्म निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. एका बचत गटाला या माध्यमातून वार्षिक 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकेल तर सरासरी 10 महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. वैद्यकीय उपचारांमध्ये अचूकता यावी आणि निदान प्रणालीतील महत्वाचा असा हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प नागपुरात उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मध्य भारतातील हा एकमेव महत्वाकांक्षी प्रकल्प विविध रोगांचे आजारांचे निदान करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण देखील जाहीर केलं आहे. या अंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणीपुरवठा केला जाणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं आज दिली. याशिवाय महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण 2026 देखील जाहीर करण्यात आलंय. या धोरणामुळे जोखमीच्या आणि अवघड परिस्थितीतील कामांसाठी वापरता येणाऱ्या ड्रोनसह विविध रोबोट्सची निर्मिती करण्यासाठी संशोधन, विकास आणि मनुष्यबळ प्रशिक्षण आदी उपक्रमांना प्रोत्साहन मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध दुकानांमधून खोकल्याचं सिरप खरेदी करता येणार नाही. केंद्राच्या नव्या नियमानुसार औषधी नियम 1945 अनुसूची क्रमांक क मधून सिरप हा शब्द वगळण्यात आलाय. याआधी कोणत्याही औषधी दुकानातून ग्राहकांना खोकल्याचं सिरप थेट खरेदी करता येत होतं. आता मात्र औषध विक्रेते प्रिस्क्रिप्शनशिवाय खोकल्याचं सिरप विकू शकणार नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलाय. खोकल्याच्या अनेक सिरपमध्ये कोडीन सारखे घटक असतात ज्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. तसंच लहान मुलांना चुकीच्या मात्रेत सिरप दिलं जाऊ नये यासाठी देखील हा बदल करण्यात आलाय. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रति लिटर 50 पैशांनी वाढवून 14 रुपये प्रति लिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रति लिटर 3 रुपयांनी वाढवून 12.5 रुपये प्रति लिटर इतकं केलं आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असंही उईके म्हणाले. कामगार कायद्यांच्या नव्या संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं राज्यस्तरीय नियमांचा मसुदा तयार केलाय. हा मसुदा mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलाय. या मसुद्याबाबत उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी तसंच सर्वसामान्य नागरिकांनी सूचना आणि हरकती नोंदवाव्या असं आवाहन करण्यात आलंय.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026 फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ऍपवर झळकत आहे. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच आगामी नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं एनटीएनं यापूर्वीच स्पष्ट केलंय. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपूर शहरातील संविधान चौक इथं आज काँक्रोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शेकडोंच्या संख्येनं तरुण सहभागी झाले आहे. तत्पूर्वी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या

0: त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
1: 6 तारखेला आपण पाहिलं होतं जंतर मंतरला किती मोठं आंदोलन झालं होतं आणि तिथून आम्ही रिक्वेस्ट केली होती एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांना की आता तरी तुम्ही काहीतरी नैतिक जिम्मेदारी घ्या आणि ज्या स्टुडंट्सनी सुसाईड केलेली आहे जे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत सीबीएसई नीट एससी यूईटी एसएससी जीडीचे त्यांचे जे फ्युचरचा तुम्ही एकदम वाटोळं केलेलं आहे आणि आम्ही 13 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं होतं आणि मागच्या 1 आठवड्यात मी पुण्यात आंदोलन केलं, मी लखनौत केलं, मी अमृतसरमध्ये केलं, मी जयपूरला केलं, आज मी नागपुरात आलेलो आहे.
0: येत्या 20 जूनला पुन्हा दिल्लीत आंदोलन करणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं. बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आणि बालकांमधील अतिसाराचं प्रमाण रोखण्यासाठी भंडारा जिल्ह्यात आजपासून 31 जुलैपर्यंत स्टॉप डायरिया ही विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नितीन कापसे यांनी दिली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 5 वर्षांपर्यंतच्या 74,736 बालकांना ओआरएस आणि झिंकच्या गोळ्यांचं वाटप करण्यात येणार आहे. आशा सेविकांमार्फत प्रत्येक घरी भेट देऊन बालकांची तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार औषध उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारा आणि हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. एफआयएच हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भंडारा शहरातील गजबजलेल्या कपडा बाजार परिसरातील लालचंद कपडा शॉपमध्ये आज अचानक आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचं नुकसान झाल्याची माहिती आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीनं देशभरात राबवण्यात येत असलेल्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण मोहिमेत अकोला जिल्ह्यातल्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वेक्षणाद्वारे लघु उद्योग, व्यापारी आणि सेवा क्षेत्रातील वाहतूक, शिक्षण, आरोग्य आदी घटकांची आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्ट्य नोंदवण्यात येणार आहे. देशात हा उपक्रम मार्च 2027 पर्यंत चालणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्षपदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार याची निवड झाली आहे तर खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पात्र बचत गटांना 5 वर्षांच्या भाडेकरारावर 1 हेक्टर शासकीय जमीन देण्यात येणार. वैद्यकीय निदान प्रणालीतील हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प नागपूर इथं राबवण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट यूजी फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध आणि शिक्षण क्षेत्रातील कथित गोंधळाच्या मुद्द्यावरून आज नागपुरात काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्विकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणीपुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं केलं जाणार आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे. विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत. या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासोबतच ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणालाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच सराव जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. कॉक्रोच जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कायद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त, अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सहआरोपी आहेत. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरा मित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो.
ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधी.

0: कडून
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या 4 वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणंही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

ओडिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.

आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4% मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. या परिषदेत जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13वी वेळ आहे. या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा, ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली. रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू, तसंच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं. या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही, असं ते म्हणाले. मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4% मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे. या पंधरवड्यात सरासरी 103.8% मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल, असंही बैठकीत सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल, असं इराणनं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले.

की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल. अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही, असं अराघशी म्हणाले. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्यू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं. इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला. होर्मुझच्या सामुद्र दोन्हीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 2.7% घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1% घसरून प्रति बॅरल $78.25 आले. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळ यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता, असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता, असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता, असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू, बटुकेश्वर दत्त, अशफाक उल्ला खान यांनी अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता, असंही ते जबाबात म्हणाले. 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
तृणमूलच्या

20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसापूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, सुप्रभात. 107.1 MHz वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. वंदन हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी, आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि दररोज आपण व्यायाम करतो किंवा आपण म्हणू शकतो जिम करतो, पण तुम्ही दररोज कितीही व्यायाम करा, कितीही धावा, कितीही चाला, सकस आहार घ्या, निर्व्यसनी राहा, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अर्थातच या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शरीर मजबूत असूनही मन जर सतत तणावाखाली असेल तर त्या शरीराचा उपयोग फार काळ टिकत नाही ना. म्हणजे बघा, सतत रागावणं, चिडचिड करणं, प्रत्येक गोष्टीत आक्रमक होणं, मोठ्यानं बोलणं, छोट्या छोट्या कारणावरून भांडणं किंवा एखाद्याच्या यशामुळे अस्वस्थ होणं, मत्सर द्वेष बाळगणं, ही फक्त स्वभावाची लक्षणं नाहीत बरं का, तर ती मनावर वाढत चाललेल्या ताणाची आणि असुरक्षिततेची चिन्ह असतात. आजकाल बघा, अनेक लोक शरीर कमवतात पण मन हरवून बसतात. चेहऱ्यावर हास्य असतं पण मनात अस्वस्थता असते. आता या सगळ्यामध्ये मानसिक तणाव हा अचानक निर्माण होत नाही, तर तो हळूहळू वाढत जातो. अतिरिक्त अपेक्षेपेक्षा पण आपण म्हणू शकतो तुलना, स्पर्धा, अहंकार, अपयशाची भीती, आर्थिक दबाव, नात्यांमधला तणाव, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मनाला आतून थकवत असतात आणि मग अर्थातच त्याचा नकळत परिणाम शरीरावर दिसू लागतो. काय लक्षण आहे तर रक्तदाब वाढतो, झोप कमी होते, डोकेदुखी वाढते, छातीत धडधड जाणवते, शांत बसवत नाही आणि अगदी लहान सहान गोष्टींवरनं राग अनावर होतो. आणि मग हळूहळू हेच सगळं पुढे हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, नैराश्य किंवा इतर गंभीर आजारांचं कारण ठरू शकतं. कारण माणूस फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा जगत असतो. आज माणसाकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, मोठं घर आहे, गाडी आहे, पण मनःशांती नाही आहे. आणि ज्यांच्याकडे मनःशांती नाही तो कितीही श्रीमंत असला तरी आतून गरीबच असतो हो. म्हणून आयुष्यात थोडं थांबायला शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते असं माझं तरी प्रामाणिक मत आहे. प्रत्येक वाद जिंकणं म्हणजे आयुष्य आहे का? नाही. कधी कधी शांत राहणं हे सुद्धा सगळ्यात मोठं उत्तर असू शकतं ना. लोक काय बोलतात यापेक्षा आपण मनाने किती शांत आहोत हे फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांच्या यशानं जळण्यापेक्षा त्यातनं प्रेरणा घ्या, द्वेष बाळगण्यापेक्षा माफ करायला शिका. कारण राग आणि द्वेष दुसऱ्याला कमी आणि स्वतःलाच जास्त जाळत असतात. मन आनंदी ठेवण्यासाठी काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामधल्या आपण जर मोजायचं झालंच तर बघा ना, कुटुंबासोबत वेळ घालवा, मन मोकळं करून बोला, निसर्गाच्या जवळ जा, अहो स्वतःसाठी थोडा वेळ काढा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? जे आहे त्यात समाधानी राहायला शिकलं पाहिजे. कारण समाधान ही खरी श्रीमंती आहे आणि शांत मन हेच खऱ्या अर्थानं निरोगी आयुष्याचं गमत आहे. कारण औषधं आयुष्य वाढवू शकतात पण आनंद, समाधान आणि मनःशांती जी असते की नाही, ते आयुष्य सुंदर आणि दीर्घ बनवतात. त्यामुळे मनाची श्रीमंती आणि मनाचं ताजेपणा, मनाचा निरोगीपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्यावर एकच उपाय आहे की स्वतःसाठी वेळ द्या या सगळ्या धकाधकीच्या जीवनात, आणि जे आहे त्यात समाधान माना. अर्थात नवीन काही मिळवण्याची धडपड आहेच, नवीन काही ध्येय आपली असलीच पाहिजे, पण त्या ध्येय पूर्तीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. याच विषयावर आणखीन बोलणार आहोतच या गाण्यानंतर.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. आपण जेव्हा मंदिरात जातो विष्णूच्या किंवा शिवाच्या गाभाऱ्यासमोर नेहमी कासव असतं. कासव म्हणजे श्री विष्णूचा साक्षात कुर्मावतार. कासव हा जीवसत्वगुण प्रधान असतो आणि कासवाला श्री विष्णूकडून तसं वरदान मिळालेलं आहे आणि म्हणूनच प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असतं. कासव हे श्रीविष्णूला शरण आलं होतं आणि म्हणून कासवाची मान सदैव खाली झुकलेली किंवा आपण म्हणू शकतो वाकलेली असतं. त्याचं लक्ष नेहमी देवतांच्या चरणांकडे असतं आणि काही मंदिरामध्ये कासवाची मान वर उचललेली सुद्धा दिसते. आता मान वर उचलणं म्हणजे काय? तर कुंडलिनी जागृत होणं. श्री विष्णूच्या आशीर्वादानं कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झालेली आहे. त्यामुळे आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरामध्ये कायमस्वरूपी राहते. आता बघा, हा कासवाला सहा पाय असतात, तसंच माणसाला सहा शत्रू असतात. काम, क्रोध, मोह, लोभ, मोह आणि मत्सर. हे सर्व सोडून कासव नतमस्तक होतो आणि त्याप्रमाणे भक्ताने पण हे सगळे षडरिपू सोडून मंदिरात यावं. दुसरा महत्त्वाचा गुण काय माहितीये का कासवाचा? कासव हे आपल्या पिल्लांना डोळ्यातून प्रेम देऊन वाढवतं. अगदी त्याचप्रमाणे देवाने आपली कृपादृष्टी सतत आपल्यावर ठेवावी ही भावना आहे. कासव आपली अष्टअंग नमस्कार करते, अष्टअंगाने नमस्कार करते. अगदी त्याचप्रमाणे आपण सुद्धा करावा आणि याकरिताच कासव मंदिरात असतं. आणखीनही काही कारणं आहेत किंवा आपण म्हणू शकतो कासवाचे गुण आहेत जे आपल्या अंगी यावेत म्हणून मंदिराच्या गाभाऱ्यात कासव असतं. त्याविषयी बोलणार आहोतच या गाण्यानंतर.